आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 26, श्रावण शके 1948 अर्थात 17 ऑगस्ट 2026. आजच्या प्रसारणात आपल्या समवेत असणार आहे मी, आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे. नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. प्रसारणास सुरुवात करूयात मंगल ध्वनीनं.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 6 वाजता आहेत. आता हिंदी समाचार आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 6:06 झाली आहेत. आता स्थानिक प्रसारणात प्रसारित करीत आहोत मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम.

आजच्या मराठी भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात आपण सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमातलं हे पहिलं भक्तिगीत आपल्या रेडिओ सेटवर येत आहे अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं. संत तुकाराम महाराज यांची ही पारंपरिक भक्तिरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय नंदू होनब यांनी.

श्रोते हो आताच आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात रमेश अनावकर यांची भक्तिरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं अशोक पदकी यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता यानंतर ऐकूयात अजित गडगडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात समर्थ रामदास स्वामी यांची रचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय नंदू होनप यांनी.

श्रद्धेय या आरतीनंतर आता यानंतरचं भक्तिगीत ऐकूयात. परत एकदा अजित गडगडे यांच्या स्वरात. संत शिवदास महाराज यांची ही अभंगरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय विलासबुवा पाटील यांनी.

मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता पुढे ऐका किशोरी आमोणकर यांच्या स्वरात संत सोयराबाई यांची भक्तिरचना. या रचनेला संगीत पथ्य केलंय स्वतः किशोरी आमोणकर यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता पुढे ऐकूयात अजित गडगडे यांच्या स्वरात संत भानुदास महाराज यांची ही अभंगरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय केदार प्रभाकर यांनी.

श्रोते, आजच्या मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात हे देशभक्तीपर गीत. जे गायलं आहे सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांनी. शांता शेळके यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय आदिल अहमद यांनी.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:35 होत आहेत. आता जाणून घेऊयात आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. सुरुवातीला आजचे म्हणजे 17 ऑगस्ट 2026 सोमवारचे कार्यक्रम असे असतील. या रूपरेषेनंतर लगेच 6:40 आपण ऐकू शकाल विचारपुष्प. आज विचारपुष्पमध्ये आपल्याला ऐकता येईल नागपंचमी याविषयी माहिती. याचं लेखन केले प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा असेल. 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 6:55 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 आज आपण आनंद घेऊ शकाल मिश्र संगीताचा. सकाळी 8:40 असतील हिंदी गझलांचा कार्यक्रम. सकाळी 10:00 विविध अंतर्गत नमस्कार अमरावती हा मुलाखतींवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात आपल्याला ऐकता येईल समाज आणि बदलती शिक्षण प्रणाली याविषयी प्राध्यापक डॉक्टर अंबादास मोहिते जिल्हा अमरावती यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. ही मुलाखत पुन्हा प्रसारित करण्यात येते आहे. सकाळी 10:30 आपण ऐकू शकाल मराठी गीतांचा गीतगंगा कार्यक्रम. सकाळी 11:00 असेल गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत नए तराने हा कार्यक्रम. आणि दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. श्रोते हो आता जाणून घेऊयात 18 ऑगस्ट 2026 मंगळवारचे कार्यक्रम. ते असे असतील उद्या सकाळी 6:05 आपण आनंद घेऊ शकाल भक्ती संगीताचा. 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊ शकाल. 6:40 विचार पुष्प अंतर्गत आपण ऐकू शकाल कलावंत या विषयावर माहिती. याचं लेखन केले पुंडलिक गवंडी यांनी आणि वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचं आहे. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 6:55 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून आपल्याला ऐकता येईल. उद्या सकाळी 7:40 आपण ऐकू शकाल अनुरूप विवाह संस्थाद्वारा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. सकाळी 7:45 उद्या असेल मराठी

संगीताचा कार्यक्रम सकाळी 8:40 लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. उद्या सकाळी 10 विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या मुलाखतींवर आधारित कार्यक्रमात आपण ऐकू शकाल समाजसेवक सत्यप्रकाश देवीलाल गुप्ता अमरावती यांची प्रशांत बयस यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. ही मुलाखत पुन्हा प्रसारित करण्यात येते आहे. सकाळी 10:30 उद्या आपण आनंद घेऊ शकाल गीतगंगा या आपल्या लोकप्रिय कार्यक्रमाचा. सकाळी 11 गीतगुंजन या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला ऐकता येईल स्मृतिगंध हा कार्यक्रम. दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सायंकाळी 7:30 उद्या आपण ऐकू शकाल कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. हिंदी आणि इंग्रजी समाचार त्यांच्या नियोजित वेळेस आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. तसंच राष्ट्रीय प्रादेशिक ठळक मराठी बातम्या या त्यांच्या नियोजित वेळेस आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. आणि या वेळ व्यतिरिक्तच्या वेळेत आपण ऐकू शकाल विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम.

0: तर श्रुतीहो, ही होती आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:40 होत आहेत. आता ऐकूयात विचारपुष्प. आज विचारपुष्पमध्ये आपण ऐकणार आहात नागपंचमी या विषयी माहिती. याचं लेखन केलंय प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे.
1: श्रावण महिना म्हणजे आनंद, उत्साह, चैतन्याचा महिना. आपल्याकडं श्रावण महिना आणि या महिन्यातले सण यावर जितकी गाणी लिहिली गेली आहेत तितकी खचितच इतर महिन्यांची असतील. श्रावण म्हणजे निसर्गाची मुक्त उधळण, श्रावण म्हणजे रिमझिम बरसणारा पाऊस, श्रावण म्हणजे ऊन पावसाचा खेळ, श्रावण म्हणजे सणांची रेलचेल, श्रावण म्हणजे श्रवणाचा महिना, श्रावण म्हणजे मांगल्य. म्हणूनच बालकवींनी म्हटलं आहे, श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधले, नभो मंडपी कुणी भासे. श्रावणातली हिरवळ, श्रावणातलं ऊन, नभाच्या मंडपावर जणू काही तोरण बांधलं असा इंद्रधनुष्याचा गोफ किती यथार्थ वर्णन आहे ना हे. कृषीप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या देशातील शेतीची महत्वाची कामं संपलेली असतात. हिरवीगार पिकं जमिनीतून वर डोकावू लागतात. श्रावणातल्या पिवळ्या धमक उन्हात हिरव्या पोपटी रंगाची पिकं डोलताना बघणं हा सुद्धा एक आनंद सोहळा असतो. अशा या आनंदाच्या वातावरणात सण उत्सवांची रंगतही काहीशी अधिक असते. अशीच रंगत घेऊन येणारा सण म्हणजे नागपंचमी. भारतीय परंपरेत नागपूजा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. भगवान शंकराच्या गळ्यात नाग विराजमान आहे तर भगवान विष्णूंची शय्याच नाग आहे. गणपतीच्या हातात नागबाण असतो. सारनाथच्या स्तंभावर भगवान बुद्धांना भेटायला येणाऱ्या प्राण्यांमध्ये नागाचं चित्र आहे. महाराष्ट्राबरोबरच बंगाल, कर्नाटक, काश्मीर, केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, सौराष्ट्र आणि संपूर्ण उत्तर भारत अशा अनेक प्रांतात नागपंचमी वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. लेकी बाळी माहेरी येतात, अंगणातल्या झाडाला झोका बांधला जातो. लेक माहेरी आली म्हणून घरात गोडधोड केलं जातं. वेगवेगळ्या गावी दिलेल्या लेकी बाळी एकत्र आल्या म्हणजे गप्पा गोष्टी, हसणं खिदळणं, गाणी उखाणे यांची रेलचेल सुरू होते. झिम्मा फुगडी घालताना लेकी बाळी गाणी गातात. देहाचा मृदुंग, हातांचे टाळ आणि गळ्यातला सूर एकमेकात मिसळताना तेव्हा निर्माण होणारं संगीत हे पृथ्वीवरचं सर्वाधिक सुंदर संगीत असतं. अशा पारंपरिक गाण्यांनी घराघरातली अंगणं फुलून जातात. लेकी सुनांच्या बांगड्या आणि पाटल्यांची किणकिण, मधूनच खळखळून हसणं या गोष्टी

0: ही गाणी अधिकच सुंदर करतात. खरं तर आपल्या अनेक सणांना धार्मिक अधिष्ठान असलं तरी असे सण साजरे करताना आपण त्याला मानवी भावभावना, खेळ, गाणी, उखाणे यांची जोड दिल्यानं हे सण आयुष्यात आनंद निर्माण करतात. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा असतात असं आपण ढोबळ मानानं म्हणतो, पण हे 100% सत्य आहे का? काळानुसार माणसाच्या जगण्यात असंख्य बदल झाले. माणसाच्या शारीरिक, मानसिक गरजांची यादी वाढत गेली. मुळात माणूस हा समाजशील, विचारशील आणि उत्सवप्रिय प्राणी आहे. त्याला माणसांची ओढ आहे, नात्यांची ओढ आहे, आनंदाची, सुखाची ओढ आहे. या गरजा कशा पूर्ण होणार? या सगळ्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आपल्या सणांमध्ये आहे. म्हणूनच तर आपल्या पूर्वजांनी सणांना धार्मिक अधिष्ठान देऊन त्यात मानवी आनंदाची, सुखाची पेरणी केली आहे. हे करताना त्यांनी निसर्ग चक्राचं, ऋतुचक्राचं भान राखलं आहे. सण म्हणजे हौस मौज करताना मनानं वरच्या पातळीवर जाणं, सण म्हणजे रोजच्या धावपळीच्या आयुष्यात जरासा विसावा घेत मिळालेलं आयुष्य कारणी लावणं, सण म्हणजे परमेश्वराशी जवळीक साधताना विवेक सांभाळीत निसर्गाशी एकरूप होणं, सामाजिक जीवनातला आनंद लुटताना तुझं माझं हा भाव बाजूला सारून बंधुभाव जोपासणं, सण म्हणजे नात्यांचा गोफ अधिक घट्ट करून स्वतःत स्वतःमध्ये चैतन्य निर्माण करणं, सण म्हणजे सर्वांच्या ठाई दडलेल्या देवत्वाचा, माणूसपणाचा शोध घेणं.
1: श्रोते, आताच आपण विचार पुष्प ऐकलत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 6:50 होत आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: नमस्कार. होमिओपॅथी ही वैद्यकीय पद्धती जनसामान्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेली पद्धती आहे आणि हिचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी या पद्धतीचा शोध लावत असताना कोणताही आजार समूळ व कायमचा नष्ट व्हावा व तो मुळासकट जात असताना त्याचा शरीरावरती कोणताही साईड इफेक्ट होऊ

0: या पद्धतीने तिचे संशोधन केले आणि डॉक्टर हॅनिमान यांच्या दूरदृष्टीचा आपल्याला सध्या प्रत्यय येतो असतो की अनेकदा इतर औषध पद्धतींमुळे जे आजार दुरुस्त होत नाहीत ते होमिओपॅथीने मनाचा सखोल अभ्यास करून त्याच्यावरती जेव्हा कोणताही होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिक त्याच्यावरती औषध देतो तर त्या सखोल पद्धतीमुळे तो आजार कायमचा दुरुस्त होत असतो. म्हणजे काही क्रोनिक डिसीजेसमध्ये होमिओपॅथीने अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येत असतात आणि होमिओपॅथी जेव्हा काम करत असते तेव्हा ती रुग्णाची प्रतिकार शक्ती तिला ऊर्जा देऊन त्या प्रतिकार शक्तीच्या साह्याने कोणताही जुना आजार कायमचा मुळासकट जाण्याच्यासाठी मदत करत असते. ही होमिओपॅथीची ही जी पद्धत आहे त्या पद्धतीचं वेगळेपण असं आहे की हे करत असताना सगळ्या आजाराच्या संबंधित लक्षणांचा तसेच पेशंटच्या भावनांचा तसेच पेशंटच्या आवडी निवडी खाण्याच्या पद्धती त्याच्या एकूण वर्तणुकीचा अभ्यास करून आपण होमिओपॅथीचं औषध निवडत असतो. होमिओपॅथी जेव्हा या सगळ्या पद्धतीने काम करत असते तेव्हा ती कायमचा आजार का दुरुस्त करू शकते, कारण एकाच आजाराचे 10 पेशंट जरी असले तरी त्या सगळ्यांमध्ये एकाच गोष्टीची भिन्नता असते आणि ती भिन्नता म्हणजे त्या पेशंटचा स्वभाव. म्हणजे सांधेदुखीचे 10 पेशंट जरी आपण घेतले तरी सांधेदुखीच्या 10 पेशंट्सना वेगवेगळे औषध लागू शकेल. त्याचं कारण असं आहे की त्या प्रत्येकाचा स्वभाव हा प्रत्येकापासून वेगळा असतो. म्हणून होमिओपॅथीमध्ये मन आणि शरीर या दोघांचा संयुक्तरित्या अभ्यास करून त्या अभ्यासाच्या अंतिम निष्कर्षावरून औषध निवडण्यात येते आणि मग ते औषध रुग्णाच्या एकंदरीत प्रतिकार शक्तीला चेतना देऊन त्या प्रतिकार शक्तीच्या साह्याने त्या पेशंटच्या शरीरामध्ये असलेल्या आजारांची वेगवेगळी कारणं दुरुस्त करत करत पेशंटला संपूर्ण निरोगी करण्याचं काम करते. होमिओपॅथी ही जेंटल, परमनंट आणि रॅपिड क्युअर करणारी पद्धत आहे आणि त्या पद्धतीमुळे हजारो रुग्णांना फायदा होतच असतो. गुरुकृपा होमिओपॅथीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आपण होमिओपॅथीच्या रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय तर त्यामध्ये अनेक असाध्य आजार का दुरुस्त होऊ शकले त्याचं कारण हे आहे की आपण त्याचा सखोल अभ्यास करतो. मनाची व शरीराचा सर्व अभ्यास झाल्यानंतर जे आपण औषध निवडतो ते औषध कायमचा आजार दुरुस्त करत असते. होमिओपॅथीमध्ये व्यक्ती केंद्रित म्हणजे व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून औषध निवडले जाते. त्याच्या वयानुसार त्याच्या आजाराच्या तीव्रतेनुसार औषधांची मात्रा ठरवली जाते आणि त्यामुळेच होमिओपॅथीच्या साह्याने कोणताही पेशंट कायमचा दुरुस्त असतो होतो. आणि मला असं वाटतं होमिओपॅथी ही जगासाठी अतिशय मोठं वरदान ठरलेली पॅथी आहे.
1: आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण पर्यावरण प्रदूषण व कायदा याबद्दल माहिती घेणार आहोत. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती. आज मानवाच्या अति हस्तक्षेपामुळे हवा पाणी आणि जमीन यामध्ये घातक घटक मिसळत आहेत. हीच प्रक्रिया म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण होय. वाढत्या प्रदूषणामुळे आज मानवाचे आरोग्य आणि निसर्गाचे संतुलन धोक्यात आले आहे. पर्यावरण म्हणजे केवळ झाडे झुडपे नव्हे तर आपल्या सभोवताली असलेली हवा पाणी जमीन आणि सर्व सजीवांचा मिळून बनलेला एक नैसर्गिक समूह म्हणजे पर्यावरण होय. या सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. प्रदूषण म्हणजे काय? निसर्गाच्या या सुंदर चक्रात जेव्हा मानवी हस्तक्षेपामुळे दूषित किंवा विषारी घटक मिसळतात ज्यामुळे हवा पाणी आणि जमीन अशुद्ध बनते तेव्हा त्याला प्रदूषण असे म्हणतात. प्रदूषण हे आजच्या काळातील एक भीषण सत्य आहे. प्रदूषणाचे प्रकार मुख्यतः प्रदूषण खालील तीन प्रकारांमध्ये विभागले जाते. हवा प्रदूषण, एअर

0: प्रदूषण, कारखाने आणि वाहनामधून निघणारा धूर हवेत मिसळल्याने हवा दूषित होते. यामुळे श्वासाचे विकार आणि जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या गंभीर समस्या निर्माण होतात. जल प्रदूषण, वॉटर पॉल्युशन, कारखान्यातील विषारी रसायने आणि मानवनिर्मित कचरा थेट नद्या व तलावांमध्ये सोडल्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. मृदा प्रदूषण, सॉइल पॉल्युशन, शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिवापर आणि प्लास्टिकचा वाढता कचरा यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे. ध्वनी प्रदूषण, नॉईस पॉल्युशन, वाहनांचे कर्कश हॉर्न आणि लाऊडस्पीकर यामुळे ध्वनी प्रदूषण वाढते, ज्याचा मानवाच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मानवी जीवनाचा पाया म्हणजे शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि हिरवेगार निसर्ग. परंतु आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण प्रगती तर केली आहे, पण त्याच वेळी आपण आपल्या पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही केले आहे. आज संपूर्ण जग हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण यासारख्या गंभीर समस्यांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण संवर्धन आणि त्यासंबंधीच्या कायद्यांची माहिती असणं आणि त्याची कडक अंमलबजावणी करणं ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाचे महत्व आणि आजची स्थिती. पर्यावरण हे केवळ झाडे आणि प्राणी एवढ्यापुरता मर्यादित नाही. जैविक आणि अजैविक घटकापासून बनलेले आपले पर्यावरण आपल्या जगण्याचा मुख्य आधार आहे. आज आपण शहरामधून कारखाने, वाहने आणि प्लास्टिकच्या अतिवापरामुळे हवा आणि जल प्रदूषण करत आहोत. यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. जर आपण आजच पावले उचलली नाहीत तर मानवाचे अस्तित्व धोक्यात येईल. भारतीय राज्यघटना आणि पर्यावरण. आपल्या भारतीय राज्यघटनेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन नागरिकांना आणि सरकारला पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी दिली आहे. राज्यघटनेच्या कलम 21 आर्टिकल 21 नुसार प्रत्येक नागरिकाला शुद्ध आणि प्रदूषण मुक्त वातावरण जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. फंडामेंटल राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट आहे. मार्गदर्शक तत्वांमधील कलम 48A आर्टिकल 48A सरकारला पर्यावरण रक्षण आणि संवर्धनचा आदेश देते. त्यासोबतच कलम 51AG अंतर्गत प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य ठरवण्यात आले आहे की त्यांनी जंगले, नद्या आणि वन्य जीवनाचे संरक्षण करावे.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता.

महाराष्ट्रदेव आताच आपण परिसर कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून. सकाळचे 6:56 आणि 2 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊयात आजच्या दिवशी इतिहासातल्या घटना घडामोडींबद्दल आजच्या दिनविशेषातून.

17 ऑगस्ट 1666 साली छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजर कैदेतून पसार झाले होते. 17 ऑगस्ट 2008 साली एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत 8 सुवर्णपदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरलेत. ऑगस्ट 1761 साली अर्वाचीन बंगाली आणि मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पंडित विल्यम केरी यांचा जन्म झाला होता. 17 ऑगस्ट 1888 साली श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणेचे संस्थापक बाबूराव जगताप यांचा जन्म झाला होता. 17 ऑगस्ट 1905 साली ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचा जन्म झाला होता. 17 ऑगस्ट 1916 साली ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक डॉक्टर विनायक पेंडसे यांचा जन्म झाला होता.

17 ऑगस्ट 1949 साली इतिहास संशोधक निनाद बिडेकर यांचा जन्म झाला होता. ऑगस्ट 1957 साली मराठी चित्रपट अभिनेते निर्माते सचिन पिळगावकर यांचा जन्म झाला होता. 17 ऑगस्ट 1967 साली मराठी चित्रपट अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांचा जन्म झाला होता. 17 ऑगस्ट 1909 साली क्रांतिकारक मदनलाल धिंगरा यांनी न्यायालयात स्वतःहून फाशीची शिक्षा मागितली होती. यांचं आजच्या दिवशी निधन झालं होतं. 9 सण आपण सगळ्यांना आजच्या या नागपंचमीच्या सणाच्या खूप शुभेच्छा. श्रोतेहो, आताच आपण आजच्या दिवशीच्या इतिहासातल्या घडलेल्या घटना घडामोडींबद्दल जाणून घेतलं आजच्या दिनविशेषातून. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: श्रीकृष्ण रुक्मिणीच्या स्वयंवराची साक्ष ठरलेली ही इंद्रपुरी. अंबाबाईचं अस्तित्व जिथं कणाकणात आणि रोमारोमात भरून उरलंय अशी अमरावती नगरी. गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या अस्तित्वाच्या खुणा जिथं आजही जाणवतात. तिथंच आता शब्द स्वरांची अखंड संजीवक धारा वाहणार आहे. लक्ष मनावर नभोवाणीची सुवर्ण मुद्रा कोरायला आलेली अमरावती आकाशवाणी ऐकत रहा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी.
4: मन का रेडिओ बजने दे जरा, गम को भूल कर जी ले तू जरा, स्टेशन कोई नया ट्यून कर ले जरा.
0: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंडगार गार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
5: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं.

माणसांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला, त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया, चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: मेरे घर का पता है यार, ढूंढते ढूंढते परेशान हो
1: गया। तो कटिंग आना है।
2: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही। व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा।
3: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे। आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्या सारख्या विदुषी होऊन गेल्या। आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई, चांद बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या। या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या। आणि आज आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा। आपलं भविष्य अंधकारमय करू नका। माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत। त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे।
4: गाव आणि शेती मातेशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका। दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर।
5: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर, नाही दार, नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची क्षमेना तहान. निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावती.

0: कल्याणाची गीत गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र।
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र। सकाळचे 7:07 होत आहेत। सुरुवातीला काही संदेश आणि त्यानंतर सकाळी 7:10 आकाशवाणी पुणे केंद्राहून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून थोड्याच वेळात सहक्षेपित करीत आहोत। प्रतीक्षा काही क्षणांची।

0: सेवा समर्पण आणि सामाजिक बांधिलकी हा जीवन मंत्र जपणारे आरोग्यवारी मोहिमेतून लाखो वारकऱ्यांना सेवा देणारे वर्षभर रात्रंदिवस वंचितांच्या सेवेत असणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि संकल्पनेतून राजेश पांडे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली पुण्यात कार्यरत समर्थ युवा फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष राजेश पांडे यांची समीरा राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य बघा.
1: गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL Fiber Super Plus OTT 1199 रुपए वाला प्लान अब भाई सिर्फ 1111 में. 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-4444 पर कॉल करें. BSNL हर परिवार का भरोसा.
3: 97 श्रावण महिना म्हणजे उत्साह आनंद चैतन्य सण समारंभ व्रत वैकल्यांचे दिवस. यावेळी बुधवारच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दडलाय श्रावण खजिना.
4: भिजल्या मातीत श्रावण आला गवरी मंदी गवर बाई मंगळा गवर.
3: कलाकृती ग्रुपच्या वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी आपल्यासाठी आम्ही घेऊन येतोय आणि श्रावणाबद्दल बरंच काही.
5: फुगडी खेळू दन्ना दन्ना रुपये मोजू खन्ना खन्ना भान विसते खेताना सर्वांचा मे रक्ताना सर्वांचा मे रक्ताना.
3: तेव्हा ऐकायलाच हवा बुधवारी 19 ऑगस्टचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
4: सुंदर साजिरा श्रावण आला.
6: वॉचमन वॉचमन अरे अर्धा तास झाला पाणी वाहतंय, टाकी बंद कर.
7: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अभियंत्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करावा, राज्यपालांचं आवाहन. चाकण परिसरातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची उद्योग मंत्र्यांची ग्वाही. गरीब आणि गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडाचा वापर करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश. आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताच्या दुसऱ्या दिवसाखेर 460 धावा. आता सविस्तर बातम्या. अभियंत्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करावा असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. पुण्यातल्या सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण होतील अशी तंत्रज्ञान निर्मिती, उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात असं राज्यपाल म्हणाले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठ नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, कुलगुरु प्राध्यापक सुनील यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. सीओईपी ही संस्था 2 शतकांपासून भारताचं भविष्य घडवत आहे. या संस्थेचा वारसा केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेबरोबरच संस्थेनं घडवलेले अभियंते, उद्योजक, तंत्रज्ञ आणि राष्ट्रनिर्माते यांच्यावर उभा असल्याचे गौरवोद्गार वर्मा यांनी काढले. सीओईपीमध्ये केवळ तंत्रज्ञान संस्था न राहता तांत्रिक विचार, नवोपक्रम आणि समस्या सोडवण्याचं जागतिक केंद्र बनण्याची क्षमता असल्याचं राज्यपाल यावेळी बोलताना म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यातल्या खडकी इथल्या पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्राला भेट दिली. दिव्यांग जवानांच्या पुनर्वसनाच्या कामाची त्यांनी यावेळी माहिती घेतली. तसंच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसंच राज्यस्तरावर सर्वोत्तम कामगिरी केलेल्या दिव्यांग खेळाडूंशी संवाद

0: साधला. पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. चाकणसह जिल्ह्यातील वाढत्या उद्योग आणि जागतिक क्षमता केंद्र सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित मंजुरी आणि परवानग्यांचं जलद निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योग तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचंही या निर्णयात नमूद करण्यात आलं आहे. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी काल बैठकीचं आयोजन चाकणमध्ये करण्यात आलं होतं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित होते. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रामधील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याला प्रशासनानं प्राधान्य द्यावं, पावसाळ्यात रस्ता दुरुस्तीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ अमोल कोल्हे, विधान परिषद सदस्य डॉ नीलम गोऱ्हे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल चाकण एमआयडीसी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून समस्यांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी स्थानिक उद्योजक संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेतली. चाकण एमआयडीसी परिसरातील उद्योजकांच्या विविध समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाही देताना सामंत म्हणाले,
1: मला खऱ्या अर्थानं उद्योजकांना चाकणचा न्याय द्यायचा आहे. उद्योजकांमध्ये जो एक संभ्रम निर्माण झालाय तो आम्हाला दूर करायचा आहे. पण सगळ्या उद्योजकांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या एक चांगला उद्योजकांसाठी दिलासा देणारा निर्णय आम्ही घेऊ.
0: राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा अधिक खर्च येत असल्यास तो कार्पस फंडातून उपलब्ध करून द्यावा आणि राज्यात अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण मोहिमेला गती द्यावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी याविषयी सविस्तर चर्चा झाली. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी सकाळी प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएच्या वतीनं घेण्यात आलेल्या यूजीसी नेट परीक्षेतील इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांच्या पेपरमध्ये अनेक त्रुटी आढळल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर या विषयांची पुनर्परीक्षा घेण्याची घोषणा एनटीएनं केली आहे. इंग्रजी विषयाचा पेपर 9 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत होईल, तर वाणिज्य विषयाचा पेपर त्याच दिवशी दुपारी 3 ते 6 या दुसऱ्या सत्रात होईल. समाजशास्त्र विषयाचा पेपर 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत आयोजित केला जाईल. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता आणि पीएचडी कार्यक्रमांमधील प्रवेशासाठी 87 विषयांची यूजीसी नेट 22 ते 30 जून या कालावधीत झाली होती. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यात आजपासून 5 दिवसांच्या 7व्या ब्रिक्स माहिती आणि दूरसंचार अर्थात आयसीटी कार्यगटाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन या विषय सूत्रावर आधारित ही बैठक होणार आहे. सर्वसमावेशक, परवडणारी, शाश्वत आणि सक्षम संपर्क व्यवस्थेसाठी आयसीटी परिसंस्थांचा विकास तसंच डिजिटल कौशल्य आणि क्षमता विकास यांसारख्या महत्वाच्या विषयावर प्राधान्यानं या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. खेळाडूंच्या गरजा लक्षात घेऊन पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलातील अत्याधुनिक व्यायामशाळेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. क्रीडा संकुलात मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत 7 क्रीडा प्रकारांसाठीचं उत्कृष्टता केंद्रही कार्यान्वित आहे. यामुळे ही व्यायामशाळा खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला. पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त राज्यातल्या सर्व शिवमंदिरांमध्ये आज पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात मध्यरात्री महाप्रदक्षिणेला

सुरुवात झाली. श्रावणी सोमवारी राज्यभरातून भाविक येणार असल्यानं राज्य परिवहन महामंडळानं खास बस गाड्यांची व्यवस्था केली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी काल चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील जीवती इथल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला भेट दिली आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. परभणी जिल्ह्यात जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं आयोजित इन्व्हेस्ट इन परभणी अर्थात परभणी गुंतवणूक परिषदेत काल 162 उद्योजकांशी सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणुकीमुळे स्थानिक उद्योजकांना चालना मिळणार असल्याचं प्रतिपादन जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं. भारतीय लष्कराच्या मराठा सिंगल रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील जवान वैभव आवताडे यांना वीरमरण आल्याची माहिती मिळाली आहे. आवताडे 11 वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले होते. जम्मूमध्ये आव्हानात्मक परिस्थितीत कर्तव्य बजावताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पिंपरी चिंचवड इथं सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत काल झारखंड आणि हरियाणा यांच्यासह दिल्ली तामिळनाडू बिहार यांच्या महिला संघांनी विजयी सलामी दिली. क गटातला उत्तर प्रदेश आणि मणिपूर यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. श्रीलंकेतील गॉल इथं भारत आणि श्रीलंका संघांदरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघ आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 9 गडी बाद 460 धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात करेल. पहिल्या डावात भारताच्या देवदत्त पड्डीकलनं 167 धावांची खेळी करत आपलं पहिलं कसोटी शतक झळकावलं, तर KL राहुलनं 82 आणि ध्रुव जुरेलनं 51 धावांची भागीदारी केली. मुसळधार पावसामुळे काल उपहारापर्यंतचा खेळ होऊ शकला नाही. FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा सामना आज इंग्लंडशी होणार आहे. या आधीच्या सामन्यात भारताने वेल्स संघावर तर इंग्लंडने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताने चीनला काल 2-2 असं बरोबरीत रोखलं. भारताकडून नवनीत कौर आणि दीपिकाने गोल केले. हवामान. राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अभियंत्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करावा, राज्यपालांचं आवाहन. चाकण परिसरातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची उद्योगमंत्र्यांची ग्वाही. गरीब आणि गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडाचा वापर करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे. आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताच्या दुसऱ्या दिवसाखेर 460 धावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा अगदी लगेचच. मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो ऐकत राहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर, अमरावती आकाशवाणी केंद्र.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोते हो आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721-2-99-10-38. क्रमांक पुन्हा एकदा 0721-2-99-10-38. श्रोते हो मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड

0: मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत। तेव्हा श्रोते हो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा।
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
2: आजच संपर्क करा।
0: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास।

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार, माहिती व जनसंपर्क विभाग कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 हा राज्य शासनाने घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आपले जे जे काही शेतकरी बांधव आहे, जो शेतकरी राजा आहे, त्याच्यावरील कर्जाचा भाग नक्कीच कमी होणार आहे. पण बघितलं की या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्याविषयी सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, ही जी योजना आहे, खरंच खूप चांगली ही जी योजना आहे, त्याच्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था, सहकारी पतसंस्था आणि कृषी व्यवस्थेला सुद्धा एक नवी दिशा मिळण्याचं काम मिळणार आहे, नाही काय सांगाल सर?
1: निश्चितच ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक खूप मोठ्या प्रमाणावरती चालना मिळणार आहे. जवळजवळ 40,000 कोटी रुपये ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये

0: या शेतकरी कर्जमुक्तीच्या माध्यमातून जाणार आहेत. एवढे मोठ्या प्रमाणावरचा निधी, त्याच प्रमाणात निधी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नव्यानं पीक कर्ज म्हणून खरीप हंगामामध्ये उपलब्ध होणार आहे बँकांच्या माध्यमातून. तेवढा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध झालेल्या निधीच्या माध्यमातून मला वाटतं शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न शेतकरी घेऊ शकतील आणि ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीचा एक संदेश जाण्यासाठी या कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून मला वाटतं खूप हातभार लागणार आहे.
1: नक्कीच. आणि विकसित महाराष्ट्र 2027 ही जी संकल्पना आहे आपल्या शासनाची, त्याच्यासाठी सुद्धा ही योजना खूप महत्वाची ठरणार आहे, काय सांगाल सर?
0: विकसित महाराष्ट्र 2047 या संकल्पनेसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक विभागाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी टार्गेट दिलेले आहेत, आपला प्लॅन बनवायला लावलात आणि हा प्लॅन 2047 पुरता मर्यादित न राहता ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये ह्या 5 वर्षामध्ये दरवर्षी तुम्ही कशा पद्धतीने अचीव करणार आहोत ह्या विकसित महाराष्ट्राचं स्वप्न, त्या दृष्टिकोनातनं माइलस्टोन्स देखील प्रत्येक विभागाने स्वतः ठरवून अचीव करण्यासाठी टार्गेट दिलेले आहेत. मला वाटतं की ह्या विकसित महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं पावलं उचलण्यासाठी प्रत्येक विभाग त्या त्या विभागाच्या मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि 2047 महाराष्ट्र विकसित झाल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राचे जे $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जी वाटचाल आहे 2030 त्या दृष्टिकोनातून देखील या शेतकरी कर्जमुक्तीचा देखील खूप मोठ्या प्रमाणावरती हातभार लागणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झाल्यामुळे त्यांना एक नवी उभारी मिळणार आहे आणि संपूर्ण शेती पुन्हा एकदा पिकाखाली येणार आहे, ती पडीक राहणार नाही. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झाल्यामुळे पुन्हा एकदा त्यांना देखील त्यांचा देखील आनंद द्विगुणित होणार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक हातभार लागणार आहे.
1: नक्कीच सर, ही योजना शेतकऱ्यांमध्ये जनजागृती पोहोचण्यासाठी शासनाचे असे काही उपक्रम आहेत का की प्रत्येक आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही योजना गेलीच पाहिजे?
0: संपूर्ण योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांपर्यंत जावी यासाठी आम्ही एक मीडिया प्लॅन देखील तयार केलेला आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि यांचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर आम्ही काही जिंगल्स पण केले आहेत, रेडिओ आणि TV देखील याची जाहिरात जाणार आहे आणि जात असताना त्या त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आम्ही विनंती केलेली आहे. माननीय महसूल मंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की आपण देखील प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला बोलवावं आणि त्यांना ह्या योजनेची माहिती द्यावी जेणेकरून संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती जावी. आम्ही सहकार विभागाच्या माध्यमातून पॅम्पलेट छापलेले आहेत, ते संपूर्ण पॅम्पलेट्स प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि आमच्या जवळजवळ 22,000 प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी आहे, 22,000 प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीचे आमचे सचिव आहेत, त्या सचिवांच्या माध्यमातून देखील प्रत्येक गावागावामध्ये जाऊन या योजनेची आम्ही माहिती दिलेली आहे. जवळजवळ 800 ते 900 होर्डिंगमध्ये सर्व ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, SDO कार्यालय असेल या ठिकाणी होर्डिंग्स देखील आम्ही लावलेले आहेत. तर व्यापक प्रमाणावरती प्रसिद्धीचं काम चालू आहे आणि या प्रसिद्धीसाठी आम्ही प्रत्येक जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देखील याला प्रसिद्धी मिळावी म्हणून सर्व DDR कार्यालयांना देखील 5 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. अधिकचा निधीची आवश्यकता असल्यास तो देखील अधिकचा निधी सहकार विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा माहिती पोहोचावी. त्याचबरोबर मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यांनी देखील आम्हाला खूप जास्त सहकार्य दिलं आहे. त्यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणावरती दररोज अतिशय सकारात्मक बातम्या सर्व प्रिंट मीडियामध्ये येत आहेत आणि त्यामुळे देखील शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला फायदा झालेला आहे.
1: सर, खरं तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला, कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल?
0: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील तो मँडेट या समितीचा होता आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळेचा समझोता म्हणून, वन टाइम सेटलमेंट म्हणून

2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना मी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. शेतकऱ्याकडे कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळेही आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर 1 टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट

0: शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं ऍग्री स्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचे आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डेटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये NPA जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांचे अकाउंट NPA झालेली आहे. NPA झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट्स NPA होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही. आणि ह्या NPA अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट NPA झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज ॲज वेल ॲज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेलं आहे. आणि त्यामुळे त्यात देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त NPA अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये, आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 55,000 रुपये, 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून. आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं NPA अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: नक्की सर, अतिशय छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. आणि याच्यामध्ये एक खूप प्रमुख मुद्दा असा वाटतोय की शेतकऱ्यांच्या, म्हणजे आपण ज्याला बळी राजा म्हणतो किंवा शेतकरी राजा म्हणतो, त्यांना हे जे कर्जाचा जे डोंगर त्यांच्यावर असतो तो त्यांच्या थोडा भार कमी व्हावा याच्यासाठी, आणि त्याचबरोबरीने नियमित कर्ज शेतकऱ्यांनी भरत राहावं हे सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळत असेल या योजनेतून. बरोबर ना?
0: अगदी बरोबर आहे की जे शेतकरी कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, वारंवार येणारे नैसर्गिक संकट, अवेळी येणारा पाऊस, त्यामुळे शेतीतलं उत्पन्न बरंच अवेळी पावसामुळे वाया गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावं तसं उत्पन्न मिळालं नाही, आणि त्यामुळे तो कर्जाच्या विळख्यात सापडलेला शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून दिलासा देणे, आणि जे शेतकरी जवळजवळ राज्यामध्ये असे 24 लाख शेतकरी आहेत की जे रेग्युलरली कर्ज घेतात आणि रेग्युलर त्याची परतफेड करतात, त्यांचा देखील आनंद द्विगुणित व्हावा आणि त्यांना देखील प्रोत्साहन मिळावं रेग्युलर कर्ज भरण्यासाठी, त्यासाठी राज्य शासनाने त्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि यासंबंधी काही तक्रारी असल्यास आपण तालुका स्तरावरती तहसीलदारांकडे आमचे असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा स्तरावरती DDR आमचे डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार आहेत किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण तक्रार करू शकतात. किंवा याही पलीकडे जाऊन मी सांगेल की आपले सरकार सेवा पोर्टल केंद्र आहे, त्यामध्ये देखील ऑनलाईनवरतीच आम्ही आपल्याला तक्रार नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आणि या ऑनलाईन जेवढ्या काही तक्रारी असतील तर सर्व तक्रारींची शहनिशा आम्ही तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये निराकरण करू आणि संपूर्ण सर्व शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना या संपूर्ण योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू.
1: नक्कीच सर, खरंच खूप खूप धन्यवाद. कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे, आणि एकंदरीतच शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी

0: जी तुम्ही माहिती दिली की नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर, इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून. FM बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पूना गार्गे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पूना गार्गे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर अमरावती.
3: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL Fiber Super Plus OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24x7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-4444 पर कॉल करें. BSNL, हर परिवार का भरोसा.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सकाळची 7:41 आणि 27 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी मिश्र संगीताचा कार्यक्रम. आजच्या हिंदी मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपणा सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात हे पहिलं गीत आहे लता मंगेशकर यांच्या स्वरातलं. संत गोस्वामी तुलसीदास यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय उषा मंगेशकर यांनी.

0: नाही अक्का, मामा आणि काका शंभर गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो, फक्त पैसे पाठवण्यासाठी क्यू आर स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
1: आरबीआय सांगते, क्यू आर कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात हिंदी मिश्र संगीताचा कार्यक्रमात. आता यानंतरचं जे गीत आहे ते गायलं आहे पद्मजा फेणाने जोगळेकर यांनी. अटल बिहारी वाजपेयी यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय महेश चंदेर यांनी.

शक्य होतंच. आपण आलिशा चिन्ह आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आलिशा बिद्दू आणि श्याम अनुरागी यांची संयुक्त गीत रचना ऐकलीत. या रचनेला संगीत

व्यक्त केलं होतं बिंदू यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात हिंदी मिश्र संगीताचा. आजच्या हिंदी मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐका लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात बंकिमचंद्र चटर्जी यांची आणि महबूब यांची संयुक्त गीतरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय रणजित बरोट यांनी.

श्रोतेहो, हे गीत होतं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. बंकिमचंद्र चटर्जी आणि महबूब यांची ही संयुक्त गीतरचना होती आणि या रचनेला संगीतबद्ध केलं होतं रणजित बरोट यांनी. या गीतासोबतच आजचा हिंदी मिश्र संगीताचा

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 8 वाजता आहेत. आता अनुक्रमे समाचार प्रभात, नंतर 8:15 मॉर्निंग न्यूज, सकाळी 8:30 असतील मराठी राष्ट्रीय बातम्या. मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील आणि हिंदी समाचार आणि अंग्रेजी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. तेव्हा आता सुरुवातीला ऐकूयात समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: scoring 167 runs, KL Rahul scored 82 runs and Dhruv Jurayal contributed 51 runs. For Sri Lanka, Prabhat Jayasurya clinched 4 wickets while Keshara Nuwantha took 3 wickets. And now for a look at today's newspapers, it's over to VC Pramod.
1: Thank you, Abhishek. Amit Shah seeks Congress apology over Vande Mataram Rao, reports The Hindu. West Bengal launches Ayushman Bharat, CM health insurance schemes, says The Statesman. Hindustan Times in its editorial piece, A Roadmap for Progress, writes that the successes of the PM Sabsadara focus is critical to resolving the immediate crisis of jobs. The paper elaborates that like every such address from the ramparts of the Red Fort over the past 8 decades, Prime Minister Narendra Modi's speech to mark the 80th Independence Day combined a short-term actionable roadmap with the long-term path that the country should embark on. And finally, in a world record and Guinness feat, the Asian Age writes that 3 UAE-based Indians were among 65 skydivers who jumped from an aircraft at an altitude of 13,000 feet, each carrying their respective national flag, making it to the Guinness World Records. And with that, it's back to you, Abhishek.
0: Thank you, Pramod. And now, before we end the bulletin, the headlines once again. Self-enumeration for Census 2027 to begin today in Ladakh and identified snowbound areas of Jammu and Kashmir. NTA to reconduct UGC NET exams for 3 subjects, English, Sociology and Commerce, following complaints of errors in these papers. Protesting Jharkhand students to hold fresh round of talks with state government in Ranchi today. IMD issues red alert for very heavy rainfall in Odisha and Gangetic West Bengal. Annual pilgrimage to Himalayan Shrine of Burha Amarnath begins in Jammu and Kashmir. And BWF Badminton World Championships to begin today in New Delhi. And for details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and News on AIR app. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 आणि 16 सेकंद झाले. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2043 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. युजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश. आणि FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा इंग्लंडशी सामना. आता सविस्तर बातम्या. भारताला 2047 पर्यंत पूर्णपणे विकसित बनवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल व्यक्त केली. राजस्थानातल्या अलवर इथं राज्यातल्या 17 जिल्ह्यांमधल्या 6453 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारनं अनेक उपक्रम सुरू केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या 12 वर्षात शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत वारंवार वाढवून दिली असल्याचं त्यांनी नमूद केलं. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्याची दुग्ध व्यवसायात प्रचंड क्षमता असून दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या प्रजातीच्या गायी म्हशी राजस्थानातल्या घराघरात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी म्हटलं. पदवीधर विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रथम हे तत्व बाळगून आपलं ज्ञान, कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा राष्ट्र उभारणीसाठी वापर करावा असं आवाहन उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी केलं. चेन्नईजवळच्या कट्टनकुलथूर इथं SRM या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 22व्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. विकसित भारत बनण्याच्या देशाच्या प्रवासात भारताच्या तरुणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळे त्यांनी पदार्थांपासून दूर राहून शिस्त, ध्येयनिष्ठा आणि उत्कृष्टतेचा मार्ग निवडावा असंही ते यावेळी म्हणाले. युजीसी नेट परीक्षा

असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाची तर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल तर समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळात होईल. एनटीएनं 22 ते

पत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल तर समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळात होईल. एनटीएनं 22 ते 30 जून या कालावधीत युजीसी नेटसाठी सर्व 87 विषयांची परीक्षा घेतली होती. भारताच्या वतीनं उद्या नवी दिल्लीत ब्रिक्स गटातील देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीपूर्वी आज ब्रिक्सचा पर्यावरण कार्यगट तसंच हवामान बदल आणि शाश्वत विकासासंबंधीच्या संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. भारतानं आपल्या यावर्षीच्या ब्रिक्सच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळासाठी ठरवलेल्या अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी पायाभरणी या मध्यवर्ती कल्पनेअंतर्गत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक होणार आहे. अध्यक्षपदाचा भाग म्हणून भारतानं ब्रिक्स पर्यावरण कार्यगटांतर्गत मुख्यत्वे विचार करण्यासाठी शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन, वनीकरण, वणवा व्यवस्थापन आणि आपत्तीची स्थिती हाताळण्याची सक्षमता, चक्रीय अर्थव्यवस्था आणि अनुकूलन ही 4 प्राधान्य क्षेत्र निश्चित केली आहेत असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. पुण्यात आजपासून 5 दिवसांच्या 7व्या ब्रिक्स माहिती आणि दूरसंचार अर्थात आयसीटी कार्यगटाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन या विषय सूत्रावर आधारित ही बैठक होणार आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 2026 या वर्षासाठीचे राष्ट्रीय अनुभव पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. याच कार्यक्रमात पेन्शन मित्र हँडबुक आणि 5व्या देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेसाठीच्या मार्गदर्शक सूचनांचंही प्रकाशन केलं जाणार असल्याचं कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानं म्हटलं आहे. तसंच या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून बँक प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये 17 निवृत्तीवेतन वितरण करणाऱ्या बँकांनी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या योजना आणि सेवा सादर केल्या जातील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. नवी दिल्लीतील सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. राजस्थानातील चित्तोडगड इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांच्या हस्ते काल इंदोर इथं प्रस्तावित असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या 25 फुटी पुतळ्याची पायाभरणी करण्यात आली. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत कॅगनं दिलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर वैष्णव यांनी काल दिवसभर संपूर्ण रेल्वे नेटवर्कवरील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. प्रवाशांना सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध होण्यासाठी तातडीनं चुका सुधारण्याबाबतच्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून रेल्वे नेटवर्कवर सुमारे 20,000 ठिकाणी टाकीपासून नळापर्यंत पाणी गाळण्याची आणि त्यावर देखरेख ठेवणारी नवीन प्रणाली बसवली जाईल. पंतप्रधान गतिशक्ती उपक्रमांतर्गत विविध मंत्रालयांच्या 18 लाख कोटी रुपये अंदाजित खर्च असलेले 3 पायाभूत सुविधा प्रकल्प मंजूर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या 198 प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. मस्कतमधील भारतीय शाळांमध्ये शिकणाऱ्या 200 अधिक विद्यार्थ्यांनी काल सुलतान काबूज बंदरावरील INS इम्फाळ या भारतीय युद्धनौकेला भेट दिली. ओमानमधील भारतीय दूतावासानं ही माहिती दिली. तत्पूर्वी भारताच्या स्वातंत्र्यदिनी मस्कत, पोंता देलगादा आणि जिबुती यासारख्या परदेशातील विविध बंदरांवर भारतीय युद्धनौकांच्या उपस्थितीद्वारे देशाच्या सागरी सामर्थ्यांचं दर्शन घडल्याचं भारतीय नौदलानं सांगितलं. ओमानमधील भारताचे राजदूत प्रशांत पिसे यांनी या युद्धनौकेला भेट देऊन नौकेवरील नौदलाच्या कर्मचाऱ्यांना

त्यांना शुभेच्छा दिल्या. या युद्ध नौकेवरील कर्मचाऱ्यांनी दूतावासात आयोजित ध्वजारोहण समारंभात सहभाग घेतला. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील प्राचीन अमरनाथ मंदिरासाठीची 12 दिवसांची वार्षिक श्री बाबा बुद्ध अमरनाथ यात्रा आज सकाळी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सुरू झाली. ही यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत चालणार असून रक्षाबंधनादिवशी तिची सांगता होईल. प्रशासनानं राजौरी, पूंछ आणि प्रवासाच्या मार्गांवर कडेकोट बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. पश्चिम बंगालमधील भारत नेपाळ सीमेवरून बेकायदेशीररित्या सोनं आणि चांदी घेऊन येणाऱ्या 2 नेपाळी नागरिकांना सशस्त्र सीमाबलाच्या जवानांनी काल अटक केली. सिलीगुडीजवळील पाणीटाकी इथं तैनात असलेल्या SSBचं पथक न्यू मेची पुलावर नियमित तपासणी करत असताना त्यांनी नेपाळहून भारतात येणारी एक मोटार अडवली. या मोटारीतील दोन्ही व्यक्ती या सोनं आणि चांदीबाबतची कोणतीही कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत किंवा त्याबद्दल कोणतंही समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकल्या नाहीत, त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं. FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धा 2026 मध्ये भारतीय संघाचा सामना आज इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ ड गटात अव्वल स्थान पटकावून थेट उपांत्य फेरीत जाणार असल्यानं या सामन्याला विशेष महत्व आहे. याआधी झालेल्या सामन्यांमध्ये भारतानं वेल्स संघावर तर विजय मिळवला आहे. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतानं बलाढ्य चीनला काल 2-2 असं बरोबरीत रोखलं. भारताकडून नवनीत कौर आणि दीपिकानं गोल केले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. NTA UGC नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश. आणि FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा इंग्लंडशी सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 8:41 आणि 47 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-444 पर कॉल करें. BSNL हर परिवार का भरोसा.
0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोते हो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी केंद्र. आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत हिंदी गझलांचा कार्यक्रम. आजच्या हिंदी गझलांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐका उस्ताद सुलतान खान आणि KS चित्रा यांच्या युगलस्वरात अखिलेश शर्मा आणि संदेश शांडिल्य यांची संयुक्त गझल रचना. या रचनेला संगीतबद्ध केले संदेश शांडिल्य यांनी.

श्रोत्यो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात हिंदी गझल या कार्यक्रमाचा. आणि कार्यक्रमात आता यानंतरचं जे गीत गझल गायलेली आहे ती आहे जगजीत सिंग यांनी. कातिल शफई यांची ही गझल रचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध सुद्धा केलेलं आहे जगजीत सिंग यांनी.

श्रोत्यो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात हिंदी गझलांच्या आजच्या हिंदी गझल या कार्यक्रमाअंतर्गत. आताच आपण जगजीत सिंग यांच्या स्वरात ही कातिल शिफई यांची गझल रचना ऐकलीत. कार्यक्रमात आता पुढे ऐका चित्रा सिंग यांच्या स्वरात मुमताज मिर्झा यांची गझल रचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय जगजीत सिंग यांनी.

रसिकदास आपण हरिहरन यांच्या स्वरात मुशीर झुंझुनवी यांची गझल रचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं स्वतः हरिहरन यांनी. या गझल रचनेसोबतच

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम 101.5 मेगाहर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचं आहे पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पुन्हा गाडगे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर, अमरावती.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सकाळची 9:35 झालेली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोते हो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्सवर अमरावती आकाशवाणी केंद्र.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 10:01 आणि 41 सेकंद झालेली आहेत. आता विविध अंतर्गत प्रसारित करीत आहोत नमस्कार अमरावती हा मुलाखतींवर आधारित कार्यक्रम. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
1: श्रोते हो नमस्कार. अमरावती या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात प्राध्यापक डॉक्टर अंबादास मोहिते यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेल्या बातचीतीचा भाग पहिला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
2: खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा मंत्र ऐकला ना की साने गुरुजी आपल्याला पटकन आठवतात. समाजकारण, साहित्य निर्मिती, पत्रकारिता, सामाजिक तत्वज्ञान, समाज सुधारणा अशा विविध क्षेत्रात भरीव आणि विधायक कामगिरी करून मातृत्व आणि क्षमाशीलता यांचे नवे परिणाम स्वतःच्या उदाहरणानं जगासमोर ठेवणारे साने गुरुजी सगळ्यांच्याच परिचयाचे. गुरुजी किती साध्या आणि सोप्या शब्दात धर्माची कल्पना मांडतात कारण साने गुरुजी हे हाडाचे शिक्षक होते. आता तुम्ही म्हणाल आज साने गुरुजींविषयी का सांगत आहेत, तर श्रोते हो आज नमस्कार अमरावती मध्ये देखील असंच व्यक्तिमत्व असणारे प्राध्यापक डॉक्टर अंबादास मोहिते सरांना आमंत्रित केले. मुंबई, नागपूर, अमरावती, जळगाव, गडचिरोली, इंदोर आदी ठिकाणच्या विद्यापीठांच्या विविध प्राधिकरण आणि समित्यांवर कार्य करणारे प्राध्यापक डॉक्टर अंबादास मोहिते सर यांना समाजकार्य या विषयावर बोलण्याकरता आमंत्रित केले. सर आपलं नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मनापासून खूप खूप स्वागत करते. नमस्कार.
3: नमस्कार.
2: सर आपल्या सोबत चर्चा करायचं म्हटलं तर भरपूर विषय असे आहेत की त्यावरती चर्चा करण्यासारखे आहेत. तर पहिला माझा प्रश्न हाच राहील कारण आज आपण चर्चा करणार आहोत व्यावसायिक समाजकार्य या विषयावर. तर व्यावसायिक समाजकार्य म्हणजे नेमकं काय, काय सांगाल याविषयी आपण?
3: सर्वप्रथम आकाशवाणी अमरावतीच्या सर्व आमच्या श्रोत्यांना सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा. आपण एक चांगला प्रश्न विचारलेला की व्यावसायिक समाजकार्य म्हणजे नेमकं काय. तर आपल्याला माहिती आहे की जसा वकिली व्यवसाय आहे, डॉक्टरी व्यवसाय आहे, इंजिनिअरिंग हा देखील व्यवसाय आहे, तसाच समाजकार्य हा देखील व्यवसाय आहे. आता व्यवसाय म्हटलं की तो व्यवसाय करण्याकरता विशिष्ट ज्ञान लागत असतं. तर या ठिकाणी देखील लोकांसोबत कसं काम करायचं, मानवी वर्तन जे आहे त्याला कसं हाताळायचं या संदर्भातलं विशिष्ट ज्ञान, लोकांसोबत काम करण्याच्या विशिष्ट पद्धती, तंत्र कौशल्य, तसंच व्यवसाय म्हटल्यानंतर त्याची काही तत्व असतात, मूल्य असतात, आचारसंहिता असते, ते सगळं या ठिकाणी आहे इतर व्यवसायांचं.

0: कच अच्छा हा जो एक व्यवसाय आहे हा मूळतः कसं आहे की या माध्यमातून सामाजिक विकास सामाजिक एकता आणि लोकांच्या सबलीकरणाला चालना देण्याचं काम व्यावसायिक समाज कार्याच्या माध्यमातून केलं जातं. मानवी हक्क सामाजिक न्याय मानवी प्रतिष्ठा संवेदनशीलता सामूहिक जबाबदारी विविधतेचा सन्मान लोकशाही ही सखी तत्व या व्यावसायिक समाज कार्याच्या केंद्रस्थानी आहेत. समाजातला जो उपेक्षित वर्ग आहे वंचित वर्ग आहे किंवा आपण ज्याला परिघावरचा किंवा काठावरचा वर्ग म्हणतो म्हणजे जे दुर्बल आहेत पीडित आहेत शोषित आहे त्या सर्व लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचं आणि कसं तर त्यांच्या स्वतःच्या सक्रिय सहभागातून त्यांचं हित जोपासलं जायचं त्यांचा विकास करायचा हे काम व्यावसायिक समाज कार्याच्या माध्यमातून केलं जात.
1: सर आता तुम्ही बोलता बोलता सांगितलं की मानवी हक्क सामाजिक न्याय असे विविध विषय तुम्ही सांगितले तर याच्याविषयी आमच्या श्रोत्यांना अजून काय सांगू शकाल.
0: पहा मानवी हक्क असं आहे की तुम्हाला मला म्हणजे सर्वच मानवांना जन्मता जे हक्क मिळालेले ते म्हणजे मानवी हक्क.
1: अच्छा
0: हे हक्क मानवांपेक्षा दूर केल्या जाऊ शकत नाही हे अतूट असे आहे अविभाज्य असे हक्क आहेत. हे जे मानवी अधिकार आहेत ते मानवी अधिकार लिंग भाषा भेद असा कोणत्याही तऱ्हेचा भेद नाही याला भौगोलिक राजकीय सीमा नाहीत. हे वैश्विक आहेत. जगातल्या सर्व लोकांना तो मानव म्हणून जन्माला आला म्हणून मिळणारे हे सगळे हक्क आहेत. याच्यामध्ये अन्न वस्त्र निवारा आहे गुलामगिरीतून मुक्तता आहे अन्यायापासून संरक्षण आहे त्यासोबतच की त्याला आत्मप्रतिष्ठेने जगता आलं पाहिजे त्याला आरोग्याच्या सुविधा शिक्षणाच्या सुविधा या मिळायला पाहिजेत त्याचे अन्याय अत्याचारापासून संरक्षण झालं पाहिजे त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं जीवितांच्या स्वातंत्र्याचं हे सगळे अधिकार हे या मानवी हक्कामध्ये येतात. आपण एक दुसरं विचारलेलं होतं सामाजिक न्यायाच्या बद्दल बोलला होता आपण तर सामाजिक न्याय कसं आहे की या समाजातल्या प्रत्येकाला त्याचा न्याय वाटा मिळायला पाहिजे. विकासाची फळ फक्त ठराविक लोकांपुरते जायला नको तर विकासाच्या फळांचं किंवा लाभांचं वितरण सगळ्यांमध्ये व्हायला पाहिजे. दुसरं असं की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सामाजिक मानसिक आध्यात्मिक सांस्कृतिक आर्थिक विकासाच्या समान संधी मिळणं म्हणजे सामाजिक न्याय. दुसरं असं आहे कोणत्याही तऱ्हेचा भेदभाव न करता म्हणजे तो लिंगावर आधारित भाषा प्रांत धर्म किंवा असमर्थता या आधारावर आर्थिक विषमतेच्या आधारावर कोणत्याही तऱ्हेचा भेदभाव न करता त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता झाली पाहिजे. मुळात सामाजिक न्यायाचा उद्देश जो आहे तो समाजातला अन्याय दूर करणं आणि सामाजिक जी विषमता आहे असमतोल जो आहे तो दूर करणं. समाजामध्ये अनेक दुर्बल घटक आहेत की ज्यांना न्याय नाकारला जातो तर हे सामाजिक न्यायाची संकल्पना मानवतावादी दृष्टिकोनातून निर्माण झालेली आहे की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी मिळाली पाहिजे आणि त्याला निपक्षपातीपणे प्रामाणिकपणे त्याला वागणूक एक मानव म्हणून मिळाली पाहिजे हे सामाजिक न्याय.
1: सर जेव्हा आपण जनरलतः पाहिलं की जीवन जगत असताना मानवी हक्क आपल्याला जवळपास भरपूर लोकांना माहिती नसतं हा आपला अधिकार आहे हे फक्त माहिती आहे पण तो अधिकार आपल्याला मिळत नाही किंवा मिळत असेलही तर त्याचा उपयोग आपण करत नाही तर अशा विषयी तुम्ही काय उदाहरण सांगाल आमच्या श्रोत्यांना.
0: पहा कसं आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये प्रकरण 3 मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जीवितांचा हक्क आहे शिक्षणाचा हक्क आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे तुम्हाला व्यवसाय करण्याचा स्वातंत्र्याचा हक्क आहे धर्माचा हक्क आहे. बरोबर आहे. हे जे सगळे हक्क आहेत हे सगळे मानवी हक्कच आहे म्हणजे सर्व संविधानात दिलेले मूलभूत अधिकार हे मानवी हक्क किंवा मानवी अधिकार आहेत. या अधिकारांचं जो उल्लंघन होत असेल या अधिकारांचं हनन होत असेल तर त्याच्या विरुद्ध आपल्याला रिट पिटिशन द्वारे हायकोर्टात सुप्रीम कोर्टात दाद मागता येते. आता एक साधं उदाहरण आता 2009 मध्ये जो

0: शिक्षणाचा हक्क आला, कारण तुम्हाला त्या बालकामगार क्षेत्रात काम करण्याचा वगैरे अनुभव आहे, त्याद्वारे सांगतो की सर्वोच्च न्यायालयाने वगैरे देखील म्हणजे जेपी उन्नीकृष्णन वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश किंवा एमसी मेहता वर्सेस स्टेट ऑफ तामिळनाडू या विविध खटल्यांमध्ये हे सांगितलं की आपल्या संविधानाने जो जगण्याचा हक्क दिलेला आहे अनुच्छेद 21 नुसार, तर जीविताच्या हक्काकरता शिक्षण देखील महत्वाचं आहे. आणि म्हणूनच मग कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली आणि शिक्षणाचा हक्क त्या 21 अ म्हणून टाकण्यात आलं. वेगवेगळे सर्वोच्च न्यायालयाचे जे निवाडे आहेत त्याच्यात दिलं की जगण्याच्या हक्कामध्ये फक्त जगण्याचा हक्क नव्हे तर त्याच्यात लाईव्हलीहूड म्हणजे तुमच्या उपजीविकेकरता ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्याचा देखील समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या केसेसमध्ये देखील असं सांगण्यात आलं की जीविताचा हक्क म्हणजे नुसता जगण्याचा हक्क नव्हे तो आत्मसन्मानाने आत्मप्रतिष्ठेने म्हणजे मानवी प्रतिष्ठेने जगण्याचा हक्क या सगळ्या बाबी आलेल्या. तर त्याच्यामुळे जर कोणी शिक्षणापासून वंचित राहत असेल, त्याच्या कुठेतरी स्वातंत्र्यावर घाला येत असेल, त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला येत असेल, तर निश्चितपणे तो न्यायालयात दाद मागू शकतो.
1: अगदी बरोबर. बघा श्रोते हो, आपल्याला साधे साधे हक्क हे माहिती असून देखील आपण त्याचा वापर करत नाही. प्रत्यक्षात आपण जीवन जगत असताना त्या हक्कांचा आपण वापर केला पाहिजे आणि जर ज्या गोष्टी माहीत नाही त्या गोष्टी माहीत करून घेण्याचा प्रयत्नही आपण केला पाहिजे. सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये पहिलं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर पहिलं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांनी ऐकलं?
0: मला वाटतं की इतनी शक्ती हमें देना दाता हे गाणं ऐकायला नक्कीच आवडेल.
1: नक्की.

0: श्रोते हो, आपण बातचीत करीत आहोत महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्सचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अंबादास मोहिते सरांशी. सर, आपण बोलत आहोत की व्यावसायिक समाजकार्य आणि ऐच्छिक समाजकार्य याच्यामध्ये नेमकं काय फरक आहे, कारण हे शब्द दोन्ही वेगवेगळे आहे आणि याचं कामही बहुतेक वेगवेगळंच असायला हवं, तर याच्याविषयी आपण काय सांगाल?
1: कसं आहे की ज्या वेळेला ऐच्छिक समाजकार्य असतं, आता जसं तुम्ही पाहिलं असेल कोविडमध्ये वगैरे अनेक लोकांनी कोणाला अन्नधान्याची मदत केली, औषधाची मदत केली, पैशाची मदत केली, कोणी कोणाला दवाखान्यात नेऊन भरती केलं असेल, इतरही वेळेला लोक कोणी पूरग्रस्त असतील, अशा विविध

0: शेजाऱ्याच्या संकटकालीन लोकांना हे मदती करतात, धावून जातात, त्यांना मदत करतात, हे काय असतं? हे त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. एक त्याच्यामध्ये अंतरप्रेरणा असते, एक आवेग असतो, एक झपाटा असतो, किंवा त्याला वाटतं की मी लोकांना मदत केली पाहिजे. त्याला लोकांच्या स्थितीबद्दल दया वाटते, करुणा वाटते. काही वेळेला त्याला म्हणजे एक त्या आपण काहीतरी पुण्याचं काम केलं पाहिजे, परोपकाराचं काम केलं पाहिजे, लोकांना मदत केली पाहिजे, त्याच्यात दया असते, या हे निकाल केला जात. पण व्यावसायिक समाज करायच्या ह्याच्यात तो एक मानव आहे आणि मानव म्हणून त्याला काही हक्क आहेत, याच्याकरता काम केलं जातं. दुसरं असं आहे की ऐच्छिक याच्यामध्ये लोकांकरता काम केलं जातं, लोकांसाठी काम केलं जातं. व्यावसायिक समाज करामध्ये लोकांसोबत प्रामुख्याने काम केलं जातं. आता करिता आणि सोबत याच्यामध्ये फरक आहे. फॉर द पीपल आणि विथ द पीपल. ज्या वेळेला आपण कोणाकरता तरी काम करतो त्यावेळेला असं आहे की थोडस आपण त्याला परावलंबी बनवत असतो, आणि जेव्हा सोबत काम करतो तर त्याला स्वावलंबांकडे घेऊन जाण्याचा एक प्रयत्न असतो. एक तुम्हाला सांगतो, एक इंग्रजीमध्ये म्हण आहे की इफ यू गिव्ह a man fish, you feed him for a day, and if you teach a man to fish, you feed him for a lifetime. म्हणजे एखादा जर भुकेला आहे तर त्याला तर तुम्ही मासा खायला दिला तर तुम्ही एका दिवसाचं त्याचं पोट भरता आहात, पण त्याला जर मासे कसे पकडावे हे जर शिकवलं तर तुम्ही जन्मभराकरता किंवा आयुष्यभराकरता त्याला त्याचा उदरनिर्वाह करता तयार करतात. तर व्यावसायिक समाज कार्यामध्ये असंच आहे की व्यक्तीला किंवा गटाला किंवा समुदायाला अशा पद्धतीने मदत केली जाते की ते स्वतःची मदत स्वतः करू शकतील, ते स्वावलंबी होतील. म्हणजे त्यांना समर्थ करण्यावर, त्यांना सक्षम करण्यावर व्यावसायिक समाज कार्यामध्ये भर दिला जात असतो. आणि मी मगाशी सांगितलं तसं की व्यक्तीला लाचार बनवलं जात नाही, ते इथे व्यक्तीची आत्मप्रतिष्ठा जोपासला जाते, व्यक्तीच्या मूल्यावर त्याच्या क्षमतेवर विश्वास असतो, त्या क्षमता वृद्धिंगत केल्या जातात, त्या वाढवल्या जातात, विकसित केल्या जातात. आणि त्याला स्वतःच्या समस्यांवर मात करण्याकरता, त्याचे प्रश्न समस्या जे आहे त्याच्यावरचे उपाय शोधण्याकरता त्याला तयार केलं जातं, त्याला मदत केली जाते. हा मूळतः ऐच्छिक आणि व्यावसायिक समाज करामध्ये फरक आहे.
1: खरं श्रोते हो, आपण व्यावसायिक दृष्ट्या जर बघतो म्हटलं तर स्वतःवर किती कॉन्फिडन्स आहे आणि स्वतः नेमकं काय करू शकतो हे व्यावसायिक समाज कार्याच्या माध्यमातून शिकून स्वतःही घडतो आणि स्वतःसोबत आपण इतरांनाही घडवत जातो. आणि ऐच्छिक समाज कार्यामध्ये नक्कीच श्रोते हो, आपण स्वतःला जे आवडतं इतरांसाठी करण्याकरता ते काम आपण याच्यामध्ये करत जातो. सर, खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्ही आमच्या श्रोत्यांना या दोन्ही याच्यामधला फरक सांगितलात. तसं सर, व्यावसायिक समाज कार्यासाठी काही विशिष्ट शिक्षण प्रशिक्षणाची नेमकी आवश्यकता असते का, आणि आहेच तर मग हे शिक्षण कोणामार्फत आणि कशा पद्धतीने दिलं जात?
0: असं आहे की व्यावसायिक समाज कार्य करण्याकरता लोकांसोबत काम करायचंय, लोकांचं वर्तन आचरण हाताळायचंय, तर त्याच्याकरता विशिष्ट ज्ञान, विशिष्ट पद्धती, केसवर, ग्रुपवर, कम्युनिटी ऑर्गनायझेशन अशा पद्धती आहेत, त्या पद्धती, विशिष्ट तंत्र कौशल्य, तसंच योग्य अभिव्यक्तीचा विकास, दृष्टिकोन विकसित झालं, या सगळ्यांकरता शिक्षणाची गरज असते. आणि हे शिक्षण BSW आणि MSW या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून दिलं जातं. भारतामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आताचं नाव, हे पहिलं व्यावसायिक समाज कार्याचं शिक्षण देणार महाविद्यालय. आणि आजचा विचार केला तर महाराष्ट्रात जवळजवळ 70 अशा शैक्षणिक संस्था आहे. आपल्या बंडेराचं देखील समाज कार्य महाविद्यालयाचा त्याच्यात समावेश होतो. तर हे समाज कार्य महाविद्यालयांच्या माध्यमातून व्यावसायिक समाज कार्याचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात असत.
1: सर, हे समाज कार्य शिक्षण हे जे आहे, हे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मग कुठल्या उपलब्ध आहेत? कारण की जसं आर्ट्स घेतलं तर आपल्याला MPSC UPSC कडे जाऊन एक्झाम देता येतात, त्याच्यानंतर सायन्स घेतलं तर डॉक्टर या फील्ड कडे जाऊ शकतो, इंजिनियर या सेक्टर कडे जाऊ शकतो. मग नेमकं व्यावसायिक समाज कार्य शिक्षण घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना पुढे काय रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात?
0: जसं तुम्ही उल्लेख केला MPSC चा UPSC चा, तर समाज कार्याचे पदवीधर MPSC UPSC एक्झाम देऊ शकतात, त्याच्यात काही कुठे अडचण. पण त्यासोबतच

0: विविध शासकीय संस्था अशासकीय संस्था एनजीओज वगैरे या ठिकाणी देखील त्यांना रोजगाराच्या संधी आहेत. आज जर विचार केला आपण महाराष्ट्राचा किंवा इतरही, तर आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण सोबत ग्रामीण विकास, या ठिकाणी अशी अनेक पदं आहेत ज्या ठिकाणी समाज कार्य पदवीधरांची नेमणूक केली जाते. म्हणजे आता तुम्ही अमरावतीचा जर सामान्य रुग्णालयाचा वगैरे विचार केला तर वैद्यकीय व मानसोपचार याच्याकरता समाजसेवा अधीक्षक जो आहे तो MSW घेतला जातो. एड्स नियंत्रण, अंधत्व नियंत्रण, क्षयरोग नियंत्रण, हत्तीरोग नियंत्रण, असंसर्गजन्य साथीचे रोग या सगळ्याकरता समुपदेशक म्हणून सोशल वर्क MSW वालाच नियुक्त केला जात असतो. तर विविध क्षेत्रात तो समुपदेशक म्हणून, सनियंत्रण अधिकारी म्हणून, म्हणजे आता गव्हर्नमेंटचे वेगवेगळे प्रोजेक्ट आहे, स्वच्छ भारत अभियान असेल, ग्राम स्वच्छता मिशन असेल, या सगळ्या ठिकाणी देखील सोशल वर्करची नियुक्ती केली जाते. याच्यासोबत स्वतः जो समाजकार्याचा पदवीधर आहे स्वतःचे संस्था स्थापन करूनही तो करू शकतो, किंवा वैयक्तिक स्तरावर तो कन्सल्टन्सी वगैरेचंही काम करू शकतो. त्याच्यामुळे रोजगाराच्या भरपूर संधी आहेत. खरं म्हणजे हा जो समाजकार्याचा पदवीधर असतो तो एक चांगला गाईड, चांगला एनेबलर, प्लॅनर, मॉनिटरिंग करणारा, रिसोर्स मोबिलायझर, ऍडव्होकेसी करणारा, अशा सगळ्या तऱ्हेच्या वेगवेगळ्या भूमिका वठवत असल्यामुळे खरं म्हणजे शासनाने विविध ठिकाणी इतर पदवीधरांच्या तुलनेत यांना प्राधान्य द्यायला पाहिजे. कारण यांना खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या समुदायाच्या संदर्भातलं ज्ञान असतं, लोकांसोबत कसं काम करावं याचं माहीत असतं. प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये हे पदवीधरांनी काम केलेलं असतं, अभ्यासक्रमाचा भाग म्हणून संशोधनाचंही काम केलं असतं. तर त्याच्यामुळे हे निश्चितच समाजकार्य पदवीधर या वेगवेगळ्या ठिकाणी रोजगाराच्या संधी करता म्हणजे त्यांना उपलब्ध आहे, त्यांना न्याय देऊ शकतात.
1: तर जसं आता तुम्ही म्हटलं की समाजकार्य हे देखील न्याय देण्याचं एक काम करतं, आता मलाही या कार्यक्रमात श्रोत्यांना न्याय द्यावा लागेल, कारण आपण मगापासून बातचीत करतो आहोत. एक छानसं गाणं आपण आपल्या श्रोत्यांना ऐकूयात. तर कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकूयात?
0: मला वाटतं सुरेश भटांचं जे गाणं आहे, उषकाल होता होता काय रात्र झाली.
1: खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं. चला श्रोते हो आपण ऐकूया छानसं हे गीत.

0: भारताच्या संदर्भात विचार करतो आहे, आपण युनोचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकासाची जी 17 उद्दिष्ट आहे ती आपण स्वीकारलेली आहे. आपला विजन 2030 हेही आहे. या सगळ्या संदर्भात शासनाला मदत करण्याची भूमिका या व्यावसायिक समाज करायची. पण त्यासोबतच महत्वाचं असं आहे की लोकांच्या गरजा काय नेमक्या काय आहेत, त्यांच्या आकांक्षा काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, याच्या संदर्भात शासनाला जागृत केलं जाऊ शकतं. त्यासोबतच विकासाच्या संदर्भात राष्ट्रीय पातळी असो, राज्य पातळी किंवा स्थानिक पातळीवर नेमक्या अडथळे काय आहेत, अडचणी काय आहेत, याची देखील माहिती शासनाला देणं, शासनाला त्या संदर्भात जागृत करणं ही भूमिका व्यावसायिक समाज कार्याची आहे. त्या संदर्भ दुसरं असं आहे की व्यावसायिक समाज कार्य हे जाणीवपूर्वक मानवी हक्क दृष्टिकोनाचा स्वीकार करणं आणि विकासासंदर्भात जे काही सेवार्थी आहेत त्यांना सोबत घेऊन काम करणं ही त्यांची जबाबदारी आहे. आणि महत्वाचं म्हणजे कोणचीही तडजोड न करता अन्याय, असमानता, भेदभाव, मानवी हक्क उल्लंघन किंवा सामाजिक न्यायाच्या संदर्भातलं उल्लंघन आदी मुद्द्यांवर व्यावसायिक समाजकार्याची भूमिका आहे, त्यांची ते जबाबदारी आहे. आणि जर एक वैज्ञानिकांनी म्हटलं तर मानवी प्रतिष्ठेला चालना देणं, असमानता दूर करणं, गरिबी आणि लिंगभेद निर्मूलन, पर्यावरण विषयक भेदभाव निर्मूलन, लोक केंद्रित विकास आणि ऊर्ध्वगामी विकास याला चालना देणं, त्यासोबत भीती, दडपशाही, हिंसा यापासून सर्वांकरता मुक्त असं जीवन मिळावं याकरता प्रयत्न करणं, शाश्वत विकासाला चालना देणं, सहभागी विकासावर लक्ष केंद्रित करणं, या संदर्भात लोक आणि शासन या दोन्ही सोबत म्हणजे व्यवस्थेसोबत काम करणं ही व्यावसायिक समाज कार्याची भूमिका आहे. खरं म्हणजे जमिनी वास्तविकता, ग्राउंड रियालिटी काय आहे आणि शासनाचे सुरू असलेले प्रयत्न याच्यामध्ये जी गॅप आहे ती गॅप कशी दूर करता येईल हे पाहणं हे व्यावसायिक समाज कार्याची जबाबदारी आहे. मला वाटतं एकूणच सर्वोदयाकरता काम करत असताना अंत्योदयाकरता म्हणजे समाजातल्या सर्वांचं भलं होत असताना समाजातला जो शोषित, पीडित, उपेक्षित वर्ग आहे त्याला न्याय मिळायला पाहिजे, तो मानव आहे म्हणून त्याला मानवी हक्क मिळायला पाहिजे, याच्याकरता व्यावसायिक समाजकार्य ही जबाबदारी आहे, ती त्यांची भूमिका.
1: खरंच सर खूप छान जबाबदारी आणि भूमिका तुम्ही अगदी छोट्या शब्दात सांगितलं. आपल्या या कार्यक्रमाचा वेळ होतो आहे आणि चर्चा तर आपल्याला खूप करायची आहे. आपण नक्की सर पुढच्या भागात अजून चर्चा करूयात. पण या कार्यक्रमातून आता जाता जाता तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय आवाहन कराल?
0: एक तर आमचे जे समाजकार्य शिक्षण घेतात त्या विद्यार्थी त्यांना माझी विनंती राहील, त्यांना आव्हान राहील की त्यांनी क्लासरूम सोबत जे फील्ड वर्क आहे, प्रात्यक्षिक आहे, प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये जाऊन करायचं ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. कारण ते जर स्वतः सक्षम झाले तरच ते इतरांना समर्थ करण्याकरता, इतरांना मदत करण्याकरता खऱ्या अर्थाने तयार होतील. म्हणून स्वतःला तयार करणं हे समाजकार्य पदवीधरांचं काम आहे. श्रोत्यांच्या संदर्भात मला एकच सांगायचं आहे की सगळ्या श्रोत्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण प्रत्येक व्यक्ती असा आहे की जो मूल्यवान आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी आहे ज्याचा उपयोग तो स्वतः करता आणि समाजाकरता करू शकतो. तर एक जबाबदार नागरिक म्हणून समाजाकरता काही ना काही फुल ना फुलाची पकडी म्हणून योगदान देणं माझी जबाबदारी आहे. सतत मला काय भेटेल याकरता हात पुढं करणं असा दृष्टिकोन न घेता मी माझ्या कुटुंबाकरता, माझ्या समाजाकरता, माझ्या देशाकरता काय देऊ शकतो, काय करू शकतो ही भूमिका त्यांनी स्वीकारायला हवी. आणि त्याने तसा दृष्टिकोन, तशी अभिवृत्ती जर ठेवली तर मला वाटतं की एकमेका सहाय्य करू अवघे दर सुपंत या माध्यमातून आपण सर्वजण एकमेकाचा विकास करू शकू आणि या समाजात शांती, सद्भाव निर्माण करण्याकरता, एकता आणि एकात्मता तयार करण्याकरता आणि या देशाला सक्षम आणि बलवान करण्याकरता आपण योगदान देऊ शकू.
1: खूप सुंदर आव्हान सर आपण आमच्या श्रोत्यांना केलं आणि आपण वेळातला वेळ काढून या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमच्याशी तसेच आमच्या श्रोत्यांशी आपण बातचीत केली. त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवार

0: श्रोतेहो, आपण बातचीत करीत आहोत महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्सचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अंबादास मोहिते सरांशी. सर, समाज कार्य व्यवसायाची नेमकी काय भूमिका आहेत आणि त्यांच्या नेमक्या काय जबाबदाऱ्या आहेत?
1: एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलाय. तुम्हाला सांगतो की सगळ्याच क्षेत्रांमध्ये आज आपण

0: तर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: मी देखील आपल्या सर्वांचं आणि आकाश आणि अमरावती केंद्राचं मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व आमच्या श्रोत्यांना या नववर्षाच्या आणि भावी काळाकरता खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.
0: धन्यवाद. श्रोते हो, आताच आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर अंबादास मोहिते यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेल्या बातचीतीचा भाग पहिला ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं स्नेहल ठाकरे यांचं, तांत्रिक सहाय्य दिलं होतं नितीन दातीर आणि युवराज कांबळे यांनी, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैया लाल टेकाम.
2: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोतेहो, आताच आपण विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती हा मुलाखतींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. श्रोतेहो, आजची ही मुलाखत पुन्हा प्रसारित करण्यात आली होती. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 10:31 आणि 12 सेकंद झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
5: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्यानी नातं जोडा.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. आता प्रसारित करीत आहोत आपला आवडता कार्यक्रम गीतगंगा. गीतगंगा रसिकांच्या आपल्या आवडत्या मराठी गीतांनी सजलेल्या गीतगंगा कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रुतिहो श्रावण शुद्ध पंचमी हा दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत नागदेवतेला विशेष स्थान आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा करून कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. निसर्गातील सजीव सृष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि तिचं संवर्धन करण्याची शिकवण या सणातून आपल्याला मिळते. श्रुतिहो महाराष्ट्राच्या अनेक भागात नागपंचमीला विविध पारंपरिक प्रथा, पूजा आणि लोकगीतं यांना विशेष महत्त्व आहे. अशाच या मंगलमय पर्वाच्या निमित्तानं ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं हे छानसं गीत. तत्पूर्वी आपणा सगळ्यांना आजच्या नागपंचमीच्या खूप शुभेच्छा. ऐकूया ईर्षा या चित्रपटातलं गीत. उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा स्वर आहे. जगदीश खेवडकर यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय राम कदम यांनी.

श्रोते हो, आज मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतले लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगावकर यांचा वाढदिवस आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयानं आणि विविधांगी कलाकृतींनी त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. आणि हो श्रोते हो, अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांचाही आज वाढदिवस आहे. यांनी आपल्या अभिनयातून मराठी तसंच हिंदी मनोरंजन विश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या कलाकार द्वयींना आकाशवाणी अमरावतीतर्फे आणि त्यांच्या समस्त चाहत्यांतर्फे वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. आणि श्रोतेहो, या रिअल लाईफ जोडीचा, चित्रपटातल्या रिअल लाईफमधल्या गाण्यांचा आनंद आता आपण गीतगंगा कार्यक्रमात पुढे घेऊयात. आता यानंतरचं जे गीत आपल्या रेडिओ सेटवर येत आहे ते आहे आम्ही सातपुते या चित्रपटातलं. सचिन पिळगावकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांचा संमिश्र स्वर आहे. प्रवीण दवणे यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय जितेंद्र कुलकर्णी यांनी.

0: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाए सिर्फ 1111 में, 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग, सीमित अवधि का ऑफर। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-444-444 पर कॉल करें। BSNL, हर परिवार का भरोसा।
1: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा।
2: RBI सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या।
3: श्रुते हो, या संगीतावरनं आपल्याला लक्षात आलंच असेल यानंतरचं गीत आपल्या रेडिओ सेटवर कुठलं येत आहे। या चित्रपटाने धमाल उडवून दिलेली होती। सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर या जोडगोळीचा हा चित्रपट आणि यांच्यासोबत सहकलाकार पण होते, पण अतिशय अप्रतिम असा हा दिलखुलास चित्रपट होता, हसायला लावणारा चित्रपट होता आणि अंतर्मुख करणारा पण होता। चला तर आता या चित्रपटातले गीत ऐकूयात। चित्रपट आहे अशी ही बनवा बनवी, शैलेंद्र आणि सुरेश वाडकर यांचा संमिश्र स्वर आहे, शांतानाम नांदगावकर यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय अनिल अरुण यांनी।

प्रतिवाद त्याचं पण गंमत जम्मत या चित्रपटातले गीत ऐकल्यात. सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांचा युगलस्वर होता. शांताराम नांदगावकर यांची गीतरचना होती आणि या रचनेला संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट गीतांनी सजलेल्या गीतगंगा या कार्यक्रमाचा. आज गीतगंगा कार्यक्रमात आम्ही आपल्यासाठी आणलेली आहेत सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर अभिनीत चित्रपटातली काही

एवढं छान शिकाणी. चला तर आता यानंतरचं गीत ऐकूयात, नवरी मिळे नवऱ्याला. या चित्रपटातलं सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांचं युगलस्वर आहे, शांताराम नांदगावकर यांची ही शब्दरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे अनिल अरुण यांनी.

श्रुतीवाद यानंतरचं गीत ऐकूयात, माझा पती करोडपती या चित्रपटातलं. किशोर कुमार आणि अरुण अनुराधा पौडवाल यांचं युगलस्वर आहे. परत एकदा शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय अरुण पौडवाल यांनी.

श्रोते हो, आताच आपण किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरातलं हे गीत ऐकलत. गीतगंगा कार्यक्रमात आता शेवटी ऐका नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं गीत. अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांचा युगलस्वर आहे. जगदीश खेबुडकर यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलेलं आहे जितेंद्र कुलकर्णी यांनी.

0: श्रोतेहो या गीतासोबतच आजचा गीत गंगा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. पुन्हा एकदा सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर या कलाकार द्वयींना आकाशवाणी अमरावती केंद्रातर्फे आणि आमच्या समस्त चाहत्यांतर्फे, श्रोत्यांतर्फे, त्यांच्या चाहत्यांतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर श्रोतेहो पुन्हा भेटूया नवीन छान छान गाण्यांसह. तोवर आपल्या रेडिओ मैत्रिणीला अनुमती द्या. नमस्कार.
1: गीत गंगा.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 11 वाजले आहेत.

0: यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्सवर अमरावती आकाशवाणी केंद्र.

0: एफ एम बँड 101.5 MHz वर प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर रसिकभाव आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आता प्रसारित करीत आहोत गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणारा नए तराने हा कार्यक्रम.
1: गीतगुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन गीतगुंजन
0: आजच्या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या नए तराने या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण आपणा सगळ्या रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात खूप स्वागत करते. चला तर आजच्या नए तराने या कार्यक्रमाला आता सुरुवात करूयात आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात मोहित चौहान आणि सुखविंदर सिंग आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संदीप श्रीवास्तव यांची गीतरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय मिथुन यांनी आणि चित्रपट आहे शिवाय.

0: श्रोते हो आताच आपण केदारनाथ या चित्रपटातल्या गीत ऐकलत. अमित त्रिवेदी आणि सहकाऱ्यांचा स्वर होता. अमिताभ भट्टाचार्य यांची ही गीतरचना होती आणि या रचनेला संगीतबद्ध केलं होतं स्वतः अमित त्रिवेदी यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. यानंतरचं गीत ऐकूयात, पण तत्पूर्वी घेऊयात हे क्षणभर विश्रांती.
1: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24x7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800-4444 पर कॉल करें. BSNL, हर परिवार का भरोसा.
0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या नये तराने या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतरचे गीत ऐकूयात. अरमान मलिक यांच्या स्वरातलं, कुमार यांची शब्दरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय अमाल मलिक यांनी. चित्रपट आहे हिरो.

भारताचा पण MS धोनी या चित्रपटातलं गीत ऐकलं. अरमान मलिक यांचा स्वर होता, मनोज मुंतशीर यांची ही गीतरचना होती आणि या रचनेला संगीतबद्ध केलं होतं अमाल मलिक यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या नए तराने या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता पुढे ऐका कबीर सिंग या चित्रपटातलं गीत. अरिजित सिंग यांचा स्वर आहे, मिथुन यांची शब्दरचना आहे आणि मिथुन यांचंच संगीत आहे.

रसिकवादाचं पण राहत फतेह अली खान आणि असीस कौर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात रश्मी विराग यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं तनिष्क बागची यांनी आणि चित्रपट होता सिम्बा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या नए तराने या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता पुढे ऐका जुबीन नौटियाल आणि असीस कौर यांच्या युगलस्वरात तनिष्क बागची यांची गीतरचना. या रचनेला संगीतबद्ध सुद्धा केलंय तनिष्क बागची यांनी आणि चित्रपट आहे शेरशहा.

0: श्रुती हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र. कार्यक्रमात घेऊयात ही क्षणभर विश्रांती. आपण असा कुठेही पण सदैव ट्यून असू द्या. हा आपली आवडती आकाशवाणी अमरावती.
1: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा. दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी. अमरावती आकाशवाणी. गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे. मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोत्यो, सध्या सुरू आहे कार्यक्रम गीतगुंजन आणि आज गीतगुंजन या कार्यक्रमाअंतर्गत आपण आनंद घेत आहात नए तराने या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतरचं गीत आहे राहत फतेह अली खान यांच्या स्वरातलं. मनोज मुंतशीर यांची गीतरचना आहे, तनिष्क बागची यांचं संगीत आहे आणि चित्रपट आहे रेड.

रसगाव कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात जुबीन नौटियाल आणि नीती मोहन यांच्या युगलस्वरात मनोज मुंतशीर यांची गीतरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय आर को यांनी आणि चित्रपट आहे हेट स्टोरी 4.

गाव हे गीत होतं रॉय या चित्रपटातलं. मेथ ब्रदर संजान आणि कनिका कपूर यांचा संमिश्र स्वर होता, कुमार यांची शब्दरचना होती आणि मेथ ब्रदर संजान यांचं संगीत होतं. आपण ऐकत आहात गीत गुंजन कार्यक्रमाअंतर्गत नये तराने हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात बत्ती गुल.

विंटर चालू या चित्रपटातलं गीत आतिफ असलम यांचा स्वर आहे, मनोज मुंतशीर यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे रोचक कोहली यांनी.

शुक्रवार दसपण देव नेगी आणि हरजोत कौर यांच्या युगलस्वरात बधाई हो या चित्रपटातलं गीत ऐकलं. वायू यांची शब्दरचना होती आणि कौशी आकाश गुड्डू यांचं संगीत होतं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात गीत गुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या नये तराने या कार्यक्रमाचं. कार्यक्रमात आता यानंतरचं गीत आपल्या रेडिओ सेटवर येतंय, हिंदी मिडियम या चित्रपटातलं. गुरु रंधावा आणि अर्जुन यांचा संमिश्र स्वर आहे. गुरु रंधावा आणि अर्जुन यांची ही शब्दरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय रजत नागपाल यांनी.

रसिका अच्छा गीतगुंजन कार्यक्रमांतर्गत असणाऱ्या नए तराने या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात तान्हाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटातलं गीत. मेहुल व्यास आणि सहकाऱ्यांचा स्वर आहे, अनिल वर्मा यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय मेहुल व्यास यांनी.

0: रसिका या गीता सोबतच आजच्या गीतगुंजन कार्यक्रमांतर्गत असणाऱ्या नये तराने या कार्यक्रमातून आता आपल्या रेडिओ मैत्रिणीला अनुमती द्या. आपण सगळे स्वस्त राहा, मस्त राहा, सण उत्सव उत्साहाने साजरे करा, पण सामाजिक भान जपून आणि हो आपल्या प्रियजनांसमवेत, सहकाऱ्यांसमवेत, मित्रांसमवेत ऐका आपली आवडती आकाशवाणी अमरावती. नमस्कार.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. मध्यानीचे 12 वाजता आहेत. आता वनिता मंडळ कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

मजेदनो श्रोते हो, श्रावण महिना हा खूप खास असतो. संपूर्ण सृष्टी ही हिरवीगार झालेली असते. एकीकडे आपल्याला निसर्गाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळतात आणि याच महिन्यात सणांची देखील रेलचेल असते. गोडधोड पदार्थ खायला मिळतात आणि प्रत्येक गोड पदार्थ किंवा त्या त्या सणानुरूप असणारे पदार्थ हे आपल्या जीवनशैलीसाठी, रोजच्या आहारासाठी किती पूरक आहेत याचा बारीक

श्रोते नमस्कार. निसर्गपूरक जीवनशैली किंवा निसर्गासोबतचं जगणं हे किती महत्वाचं आहे हे आपण वारंवार ऐकत असतो, परंतु हे प्रत्यक्षात कसं आणता येईल याचा मात्र आपण फारसा विचार करत नाही, किंवा केलं तरी एखादा प्रयोग करून काही काळाने ते सोडून देण्याची सुद्धा आपली सवय असते. शाश्वत प्रयोग स्वतः करून ते सिद्ध झालेलं आहे आणि ते प्रत्यक्षात आणल्यानंतर आपल्याला आलेल्या अडचणी सोडवून त्यात बदल करत असेल, पण ह्या प्रयोगांची सिद्धता ज्यांनी प्रत्यक्षात अनुभवली अशा राजश्री किरण कुलकर्णी यांना आज आपण इथे आमंत्रित केलेले आहे. राजश्री

0: हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा विषय. तर ते कचऱ्यापासून खत तयार करणं, यातही अनेकदा असं होतं की त्याने मग केमरी येतील, चिलटं येतील घरात, अशी एक तक्रार असते. तर ही कशी सोडवली तुम्ही?
1: हा खूप मोठा प्रश्न आहे खर तर कचऱ्याचा. ओला आणि सुका वेगळा करणं हा तर एक महत्वाचा मुद्दा आहे. तर सुका कचरा जर तुम्ही सगळा वेगळा केलात आणि किचन वेस्ट फक्त जर तुम्ही म्हणजे कंपोस्टसाठी वापरलं तर तुमच्या घरात अगदी आम्ही असं म्हणतो की घरात किचन मध्ये तुम्ही सिंक खाली ठेवलं तरी वास येणार नाही अशा पद्धतीने हे कंपोस्ट होतं. फक्त ते करण्याची तुमची मानसिक तयारी पाहिजे की हे मला करायचंच आहे, त्यात येणाऱ्या अडचणींवरती मी मात करेन. आणि त्यात अडचणी येणार असतील तर अनेक तज्ज्ञ आहेत, अनेक पुस्तकं आहेत, अनेक युट्यूब चॅनल्सवरती व्हिडिओज आहेत. आत्ता तुम्हाला मी एक छोटासा नुसकाही त्याचा असा सांगू शकते की तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी जी मेंटेन करावी लागते, म्हणजे आपण जे म्हणतो की ते खूप ओलं होतं मग त्याला चिलटं होतात, तुम्ही जे म्हणलात आळ्या होतात चिलटं होतात मग त्याचा वास येतो, किंवा एकदम कोरडं होतं आणि मग ती प्रोसेस थांबते. तर ह्याला एक सुंदर लिटमस टेस्ट म्हणावी ती अशी आहे की आपण चहा केल्यानंतर चहा गाळतो तर गाळणीमध्ये जो चहाचा गाळ उरतो तो जर तुम्ही हातात घेऊन त्याची कन्सिस्टन्सी पाहिली, म्हणजे त्याचा ओलेपणा आणि त्याच्यातला कोरडेपणा पण, म्हणजे ज्या पद्धतीने तो गाळ असतो चहा पूर्ण गाळल्यानंतर, तर ते जे कंपोस्ट मधलं तुम्ही टाकलेलं आहे ते त्या पद्धतीचं
0: अच्छा
1: पाहिजे. म्हणजे तुम्ही भाज्या चॉप कर
0: ओलावा हवा आणि अगदी हे पण.
1: आता ह्याला उपाय पण असे की ते खूप ओलं झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही सुका पालापाचोळा तुमच्या गार्डन मध्ये असेल तर टाका. आम्ही फ्लॅट मध्ये राहतो, आमच्याकडे कुठे सुका पालापाचोळा आला असं तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल तर त्याला उत्तर असं आहे की आता बरेच आपण किराणा आणतो तर ते ब्राऊन पेपरचे पॅकेट्स येतात, ते ब्राऊन पेपर

0: हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा विषय. तर ते कचऱ्यापासून खत तयार करणं, यातही अनेकदा असं होतं की त्याने मग केमरी येतील, चिलटं येतील घरात, अशी एक तक्रार असते. तर ही कशी सोडवली तुम्ही?
1: हा खूप मोठा प्रश्न आहे खर तर कचऱ्याचा. ओला आणि सुका वेगळा करणं हा तर एक महत्वाचा मुद्दा आहे. तर सुका कचरा जर तुम्ही सगळा वेगळा केलात आणि किचन वेस्ट फक्त जर तुम्ही म्हणजे कंपोस्टसाठी वापरलं तर तुमच्या घरात अगदी आम्ही असं म्हणतो की घरात किचन मध्ये तुम्ही सिंक खाली ठेवलं तरी वास येणार नाही अशा पद्धतीने हे कंपोस्ट होतं. फक्त ते करण्याची तुमची मानसिक तयारी पाहिजे की हे मला करायचंच आहे, त्यात येणाऱ्या अडचणींवरती मी मात करेन. आणि त्यात अडचणी येणार असतील तर अनेक तज्ज्ञ आहेत, अनेक पुस्तकं आहेत, अनेक युट्यूब चॅनल्सवरती व्हिडिओज आहेत. आत्ता तुम्हाला मी एक छोटासा नुसकाही त्याचा असा सांगू शकते की तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी जी मेंटेन करावी लागते, म्हणजे आपण जे म्हणतो की ते खूप ओलं होतं मग त्याला चिलटं होतात, तुम्ही जे म्हणलात आळ्या होतात चिलटं होतात मग त्याचा वास येतो, किंवा एकदम कोरडं होतं आणि मग ती प्रोसेस थांबते. तर ह्याला एक सुंदर लिटमस टेस्ट म्हणावी ती अशी आहे की आपण चहा केल्यानंतर चहा गाळतो तर गाळणीमध्ये जो चहाचा गाळ उरतो तो जर तुम्ही हातात घेऊन त्याची कन्सिस्टन्सी पाहिली, म्हणजे त्याचा ओलेपणा आणि त्याच्यातला कोरडेपणा पण, म्हणजे ज्या पद्धतीने तो गाळ असतो चहा पूर्ण गाळल्यानंतर, तर ते जे कंपोस्ट मधलं तुम्ही टाकलेलं आहे ते त्या पद्धतीचं
0: अच्छा
1: पाहिजे. म्हणजे तुम्ही भाज्या चॉप कर
0: ओलावा हवा आणि अगदी हे पण.
1: आता ह्याला उपाय पण असे की ते खूप ओलं झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही सुका पालापाचोळा तुमच्या गार्डन मध्ये असेल तर टाका. आम्ही फ्लॅट मध्ये राहतो, आमच्याकडे कुठे सुका पालापाचोळा आला असं तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल तर त्याला उत्तर असं आहे की आता बरेच आपण किराणा आणतो तर ते ब्राऊन पेपरचे पॅकेट्स येतात, ती ब्राऊन पेपर भाज्या होतात, निदान तेवढं तरी आम्ही सेंद्रिय खाऊ शकतो.
0: म्हणजे शाश्वत जीवनशैली खऱ्या अर्थाने आपल्या आहारापासून ते रोजच्या व्यवहारातही आपल्याला वापरता येऊ शकते.
1: प्रयत्न करायला लागतो आणि ते अंगीकारावं लागतं, सातत्य त्याच्यामध्ये ठेवावं लागतं, कंटाळा करून चालत नाही. हे खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण ज्याला आवड आहे आणि ज्याची खरंच तयारी आणि

0: विसर पडला का असं म्हणण्यापेक्षा विज्ञानवादी दृष्टिकोन जो आहे आपला तो जर आपण जागृत ठेवला तर आपण ह्याच्यावरती कशी मात करू शकतो, ही रसायनांच्या ऐवजी आपण काय करू शकतो, म्हणजे माझ्या ज्या काही मी बायोएन्झाइम आणि हे तयार केलं ही पण वैज्ञानिकच प्रोसेस आहे ना.
1: अगदी खरं.
0: किंवा अगदीच उदाहरण द्यायचं म्हणलं तर प्लास्टिक. आता आपण खूप प्लास्टिक बद्दल बोलतो. प्लास्टिक हा विज्ञानाचा एक खूप चांगला शोध आहे खरं तर. त्याच्यामुळे आपलं आयुष्य खूप सुकर झालं. पण त्याचा वापर कशा पद्धतीने करावा हे जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून केलं तर ते प्लास्टिक गटारात जाऊन तुंबणार नाही ना. म्हणजे ते रिसायकलेबल आहे, रियुजेबल आहे, अशा पद्धतीने जर आपण त्याच्याकडे बघितलं तर हा खरं तर म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपण ठेवायला पाहिजे. प्रगती होणारच आहे, प्रगतीला कोणीच रोखू शकत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे असं म्हणण्यात काही अर्थ नाही की विज्ञान किंवा वैज्ञानिक प्रगती जशी होतीये तसं आपण ह्याला मागे टाकतोय का.
1: शहरीकरण अधिक झाल्यामुळे मला वाटतं बाजारपेठा, जाहिरातींचा प्रभाव या सगळ्या गोष्टी.
0: जाहिरातींचा प्रभाव हा खूप आहे आपल्यावरती. म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं की रंग
1: झागवाला आहे किंवा
0: झागवाला आहे किंवा तो रंग

0: विसर पडला का असं म्हणण्यापेक्षा विज्ञानवादी दृष्टिकोन जो आहे आपला तो जर आपण जागृत ठेवला तर आपण ह्याच्यावरती कशी मात करू शकतो, ही रसायनांच्या ऐवजी आपण काय करू शकतो, म्हणजे माझ्या ज्या काही मी बायोएन्झाइम आणि हे तयार केलं ही पण वैज्ञानिकच प्रोसेस आहे ना.
1: अगदी खरं.
0: किंवा अगदीच उदाहरण द्यायचं म्हणलं तर प्लास्टिक. आता आपण खूप प्लास्टिक बद्दल बोलतो. प्लास्टिक हा विज्ञानाचा एक खूप चांगला शोध आहे खरं तर. त्याच्यामुळे आपलं आयुष्य खूप सुकर झालं. पण त्याचा वापर कशा पद्धतीने करावा हे जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून केलं तर ते प्लास्टिक गटारात जाऊन तुंबणार नाही ना. म्हणजे ते रिसायकलेबल आहे, रियुजेबल आहे, अशा पद्धतीने जर आपण त्याच्याकडे बघितलं तर हा खरं तर म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपण ठेवायला पाहिजे. प्रगती होणारच आहे, प्रगतीला कोणीच रोखू शकत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे असं म्हणण्यात काही अर्थ नाही की विज्ञान किंवा वैज्ञानिक प्रगती जशी होतीये तसं आपण ह्याला मागे टाकतोय का.
1: शहरीकरण अधिक झाल्यामुळे मला वाटतं बाजारपेठा, जाहिरातींचा प्रभाव या सगळ्या गोष्टी.
0: जाहिरातींचा प्रभाव हा खूप आहे आपल्यावरती. म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं की रंग
1: झागवाला आहे किंवा
0: झागवाला आहे किंवा तो रंग घेतला की आपण फेसबुकवरती दर महिन्याला एक लेख या स्वरूपामध्ये आपण केलेले प्रयोग लिहूया.
1: अच्छा, बरं.
0: म्हणून मी फेसबुकवरती ते त्या वर्षी लिहिले आणि सुनिधी प्रकाशन तर्फे माझं हे पुस्तक पब्लिश झालंय. तर ते अविनाश काळे आहेत, त्यांच्याकडे एकदा जाण्याचा योग आला. त्यांच्याकडे गेलेलं असताना सहज बोलता बोलता असा काहीतरी विषय निघतोच आपला, निसर्ग आणि

0: शिट्टी करण्याची गरज नाही.
1: बरोबर.
0: प्रेशर रिलीज करून शिजत नाही तर प्रेशर देऊन शिजत प्रेशर कुकर.
2: तो वेळेचा अंदाज तुम्ही जर
0: वेळेचा अंदाज तुम्ही जर केलात, ऊर्जेची बचत म्हणजे गॅस बारीक ठेवूनही होते. म्हणजे 4-5 शिट्ट्या केल्या आणि गॅस बंद केला, डणाडणा गॅस पेटला.
2: एक नेहमीची चूक म्हणजे फोन चार्जिंग झाल्यानंतर बटन चालू, हे सर्रास म्हणजे मुलांना सुद्धा सतत सांगावं लागतं.
0: कुठल्याही कुठल्याही याला आणि म्हणजे तुम्ही अगदी मिक्सरचंही बटन बऱ्याचदा असं होतं की मिक्सरचं बटन चालू असतं वरचं, पण त्यांनी धोके पण होऊ शकतात.

0: हिवाळ्यात बदलता का?
1: हाँ
0: म्हणजे खरंच हे प्रश्न जे आहेत ते विचार करायला लावणारे आहेत. अन्न शिजवताना भांड्यावर झाकण ठेवता का? स्वयंपाक करताना वापरायची भांडी पदार्थाच्या मापाप्रमाणे वापरता का? नाही तर केवढं तरी मोठं भांडं आणि आपल्याला करायची असते एवढीशीच
1: एवढीशी
0: भाजी.
1: गोष्ट हो.

0: श्रोते हो, आता आपण ऐकूया सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य. वाचक स्वर आहे दिनेश अडावतकर यांचा.
1: दिनदर्शिकेचं आठवं पान भिंतीवर झळकलं की लगेच स्वातंत्र्य दिनाची आठवण येते आणि 15 ऑगस्ट ही ठळक तारीख लक्ष वेधून घेते. ह्या वर्षी स्वातंत्र्य प्राप्तीची 79 वर्ष पूर्ण करून 80व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. अनेक शूरवीरांच्या हुतात्म्यांच्या बलिदानानं हे स्वातंत्र्य प्राप्त झालं आहे. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढीला पारतंत्र्याचे दिवस कसे होते हे कळण्यासाठी इतिहासाची पानं उलटावी लागतात. तो अनन्वित अत्याचाराचा इतिहास आहे. 17व्या शतकात श्री समर्थ रामदास स्वामींनी भारत भ्रमण करून परधर्मीय राजसत्तेमुळे आतून बाहेरून विस्कळीत आणि दिशाहीन झालेल्या समाजाचं चित्र दासबोधात रेखाटलं आहे. किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती श्याममुखी जाहजी फाकविल्या, किती एकत्या विदेशी विकल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. नुसतं वर्णन वाचूनही अंगावर काटा येतो. अशा परकीय राजवटीविरुद्ध अनेकांनी संघर्ष केला. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी अनेक थोर क्रांतिकारकांनी आणि नेत्यांनी लढा दिला, प्राणांची बाजी लावली, त्यामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं. आजचे सुखाचे दिवस प्राप्त झाले. पारतंत्र्याची पार्श्वभूमी जाणून घेतली की स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ, त्याची किंमत ठळकपणे लक्षात येते. प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच व्यक्ती स्वातंत्र्यही महत्वाचं. आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या मनाचा कल ओळखून आपल्याला हवा असलेला निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. बोलण्याचं, वागण्याचं, शिकण्याचं, खाण्याचं, फिरण्याचं, प्रतिक्रिया देण्याचं, कोणत्याही अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपल्याला असतं. आपण ते घेत असतो. या स्वातंत्र्याला अदृश्य अस्पष्ट नियमांची चौकट किंवा मर्यादेचं कुंपण असतं. त्याचं पालन करणं श्रेयस्कर आणि हितावह ठरू शकतं. दोन जीव आपल्या निर्णय स्वातंत्र्यानं विवाहाच्या पवित्र बंधनात अडकतात.

करण्याचं, घरातल्या पर्यावरणाचं, मोठ्यांच्या घरात असण्याचं, त्यांच्या शिस्तीचं कुंपणही त्याला जरूर असावं. 84 लक्ष योनीतून फिरून आल्यावर नरजन्म मिळाला आहे असं म्हटलं जातं. इंद्रिय कशी वापरायची याचं स्वातंत्र्य आहे. बोलणं कसं हवं तर साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळचा उद्देश साध्य होईल असे कपडे घालावेत. ज्यात आपला कल असेल त्या विषयात शिक्षण घ्यावं. पैसा जरूर मिळवावा पण कोणत्याही

रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर विजेचा खांब कोसळल्यानं त्यात वीज प्रवाह वाहत असल्याची अफवा पसरल्यामुळं गोंधळ निर्माण झाला आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती

पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वात जास्त आहे. 1,07,871 मतदारांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही.

0: 78 रन पीछे है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर, रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। काही ठळक बातम्या। महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नवी दिल्लीत चर्चा। नेटच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांची घेणार फेर परीक्षा। आरक्षण रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले। आणि नागपंचमीचा सण आज सर्वत्र साजरा, नागपूरसह विदर्भातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली। राज्यातील नदी जोडसह विविध विकास प्रकल्पांविषयी यावेळी चर्चा झाल्याचं फडणवीस यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं। केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी सहकार्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं, तसंच पंतप्रधानांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले। सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच उच्चस्तरीय समिती स्थापन करणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत दिली। सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या। विकसित भारताच्या उद्दिष्टाला आकार देण्याचं काम बँकांमार्फत होणार असून ही समिती त्यादृष्टीनं सुधारणा सुचवेल, असंही त्या म्हणाल्या। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी देशभरातील भाजपाच्या पदांवर नियुक्ती जाहीर केल्या आहेत। यामध्ये महाराष्ट्रातील डॉक्टर भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून तर शिवप्रकाश यांची राष्ट्रीय सहमहामंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे। विनोद तावडे यांची राष्ट्रीय महामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे पियुष गोयल हे भाजपाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून काम पाहतील। समाज माध्यमांची जबाबदारी पाहण्यासाठी संयोजकांची चमू तयार करण्यात आली आहे, ज्यात महाराष्ट्रातील प्रीती गांधी यांचा सहसंयोजक म्हणून समावेश आहे। दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी पक्ष सोडण्याचा अंतिम निर्णय घेतलाय। त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना पत्र लिहून राष्ट्रीय प्रवक्तेपद तसंच पक्षाच्या सक्रिय प्राथमिक सदस्यत्वातून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे। आर्थिक आणि वैयक्तिक परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचं पुनावाला यांनी स्पष्ट केलं। नवोन्मेषावर आधारित सर्वंकष आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्य घडविण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलंय। ब्रिक्सच्या अंतर्गत इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजी या विभागातील बैठकीला आजपासून पुण्यात सुरुवात झाली। दूरसंचार मंत्रालयाचे सचिव अमित अग्रवाल यांच्यासह विविध देशांचे मान्यवर या बैठकीला उपस्थित होते। युजीसी नेट परीक्षेच्या आणि समाजशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA या तीन विषयांची फेर परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे। येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाची तर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल। समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळात होईल। या परीक्षांची उत्तरसूची काल NTA प्रकाशित केली। आरक्षण रद्द करण्याची मागणी संविधान विरोधी असून ती करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं। ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते। कालेलकर आयोगाच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जाती जमाती तसंच इतर मागासवर्गीयांचं लोकसंख्येतील प्रमाण 77% असून त्यांना आरक्षण केवळ 49% तर उरलेल्या 23% लोकसंख्येला 50% जास्त आरक्षण आहे, त्यामुळे आरक्षण रद्द करा ही मागणी संविधान विरोधी असल्याचं ते म्हणाले। केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार अपेक्षित असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं देखील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील व्हावं, असं आवाहन आठवलेंनी केलं। काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी RPIमध्ये यावं, असं आमंत्रणही आठवले यांनी दिलंय। आरोग्य ही नागरिकांची प्राथमिकता आहे। गावखेड्यातील गरीब नागरिक आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रांमध्ये उपचारासाठी येतात। त्यांच्या आरोग्याची योग्य प्रकारे तपासणी करून त्यांना सर्वोत्कृष्ट सेवा उपलब्ध करून देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे, असं प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी केलं। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून पाताळा तालुका भद्रावती आणि वरोरा तालुक्यातील डोंगरगाव इथल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचं लोकार्पण करताना ते बोलत होते। देशातील विविध रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्याच्या तपासणीत काही ठिकाणी

0: कोलाय आणि टोटल कॉलिफॉर्म्स हे जीवाणू आढळून आल्याचं कॅगच्या अहवालातून समोर आलंय. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा या चार स्थानकांचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज नागपंचमीचा सण सर्वत्र साजरा होतोय. शेतकऱ्यांना उपद्रव देणाऱ्या उंदरांचा नायनाट म्हणून करणाऱ्या नागांप्रती कृतज्ञता म्हणून श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस नागपंचमी म्हणून साजरा करण्यात येतो. घरोघरी मातीच्या नागप्रतिमांचं पूजन केलं जातं. ग्रामीण भागात नागाच्या वारुळांना दूध लह्यांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी नागपंचमी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आज श्रावणातील पहिला सोमवार असल्यामुळे राज्यातील विविध शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी आहे. पहिल्या श्रावण सोमवार निमित्त नागपूर शहरासह जिल्ह्यातील शिवमंदिरांमध्येही पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील भद्रनाग मंदिरात हजारो भाविकांची नागपंचमी निमित्त गर्दी झाली. भद्रनाग मंदिर हे राज्यातील एकमेव नागाचं मंदिर असून 1146 मध्ये या मंदिराचा शिलालेख इथे आहे. राज्यात एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेअंतर्गत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज बीएलओला मिळाले नाहीत. राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर 1,07,871 मतदारांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. बदलत्या औद्योगिक गरजांनुसार आत्मसात करून तरुणांना विश्वासानं रोजगार आणि उद्योजकतेच्या संधींकडे वाटचाल करावी. कौशल्य प्रशिक्षणाचा उपयोग केवळ नोकरी मिळवण्यासाठी न ची क्षमता विकसित करण्यासाठी करावा असं प्रतिपादन खनिकर्म राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी केलं. डॉक्टर लॉइड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप अकादमीला भेट देऊन तेथील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भंडारा जिल्ह्यात तुमसर रामटेक महामार्गावर आज अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हे दोन्ही तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना एका अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. श्रीलंकेतील गॉल इथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचे सर्व गडी 284 धावांवर बाद झाले. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसऱ्या डावात भारताला 178 धावांची आघाडी मिळाली आहे. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धा 2026 मध्ये पुरुष गटात भारतीय संघाचा सामना आज इंग्लंडशी होईल. या सामन्यात विजयी होणारा संघ ड गटात अव्वल स्थान पटकावून थेट उपांत्य फेरीत जाणार असल्यानं या सामन्याला विशेष महत्व आहे. या आधी झालेल्या सामन्यांमध्ये भारतानं वेल्स संघावर विजय मिळवलाय. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतानं बलाढ्य चीनला काल 2-2 नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक स्पर्धेत MR अर्जुन आणि हरिहरन अमसा करुणन या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. दुसऱ्या गेममध्ये ही जोडी 6-4 अशी आघाडीवर असतानाच त्यांचे प्रतिस्पर्धी आयर्लंडचे स्कॉट गिल्डिया आणि पॉल रेनॉल्ड्स दुखापतीमुळे सामन्यात होते. त्याआधी अर्जुन आणि अमसा करुणन यांनी पहिला गेम 21-16 अशा फरकानं जिंकला होता. नव्या मानांकित PV सिंधू हिने महिला एकेरीच्या पहिल्या सामन्यात आयर्लंडच्या सोफिया नोबेल हिला 21-7, 21-11 असं सरळ सेट्समध्ये हरवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. देशात E20 पेट्रोलच्या वापरावरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार V अनंत नागेश्वरन यांनी जुन्या वाहनांसाठी E10 पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली आहे. देशातील सुमारे 7.5-8 कोटी जुनी दुचाकी वाहनं अद्याप कॉर्बोरेटर प्रणालीवर चालतात. या वाहनांवर E20 इंधनाचा परिणाम होऊ शकतो असं त्यांनी एका दैनिकात लिहिलेल्या लेखात नमूद केलं. आज गोंदिया आणि गडचिरोली इथे मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. तर येत्या काही तासात संपूर्ण पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत चर्चा. नेटच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या 3 विषयांची NTA UGC घेणार फेरपरीक्षा. आरक्षण रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि नागपंचमीचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा. नागपूरसह विदर्भातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

जो एक अंदाज है बनारस का, थाप, चाट और गत्ता तीनों कैसे बोलता है।

का एक कोना, मैं और मेरी तन्हाई, सुनहरे गानों का बिछौना।

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठी भेटी. प्रधानमंत्री अर्थमंत्री वनमंत्र्यांशी चर्चा. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज करण्याची मुदत संपली. पुढच्या सोमवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांना. ब्रिक्सच्या अंतर्गत आयसीटी समूहाच्या बैठकीला पुण्यात सुरुवात. आणि भारती पवार भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष, विनोद तावडे सरचिटणीस तर पियुष गोयल यांची कोषाध्यक्षपदी नेमणूक. राज्यातल्या पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातल्या महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय पर्यावरण वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली. प्रधानमंत्र्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी राज्यातल्या विविध विकास कामं, प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबाबत सविस्तर चर्चा केली. राज्यातले विविध प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांवर असून त्यांना अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबाबतचं पत्रही मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना दिलं. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसंच उत्तन विरार कॉरिडॉर यासारख्या महत्वपूर्ण प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा झाली. यापूर्वीही महाराष्ट्रानं केंद्र सरकारकडे विविध प्रकल्पांसाठी सहकार्य मागितलं असता केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याच धर्तीवर राज्यातल्या विविध महत्वपूर्ण प्रकल्पांना केंद्राच्या सहकार्यानं अधिक गती देण्याचा प्रयत्न या दौऱ्यात केला असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. शेंद्रा बिडकीनमध्ये अतिरिक्त 8,000 एकर जागा घेण्यासाठी केंद्राच्या मदतीची गरज आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमधल्या प्रकल्पासंदर्भात ते म्हणाले,
1: दिल्ली नागपूर कॉरिडॉर आहे त्याच्यावर एक औद्योगिक वसाहत तयार करण्यासंदर्भात केंद्राने सांगितलं होतं, तर सावनेरला त्याकरता 6,000 एकर जागा आपण जी आहे ती एक्वायर करतोय.
0: पुणे मेट्रो 3 प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी त्यांनी प्रधानमंत्र्यांना निमंत्रण दिलं. मुख्यमंत्र्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. उत्तन विरार सी लिंक मार्गासाठी जायका मार्फत आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून परवानगी मिळावी अशी विनंती या बैठकीत केल्याचं फडणवीस यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं. याबाबत निश्चितपणे सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासन सीतारामन यांनी दिल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महाराष्ट्रातल्या विविध महत्वपूर्ण प्रकल्पांच्या पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरीचा आढावा घेण्यात आल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले. या मंजुरीमुळे विकास कामांना विलंब होऊ नये यासाठी त्यांचा जलद गतीनं निपटारा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. याबाबत केंद्रीय स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून संबंधित प्रस्तावांना गती देण्याचं आश्वासन मिळाल्याचं ते म्हणाले. राज्यात एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. 22 ऑक्टोबरपर्यंत हे आक्षेप निकाली काढले जातील आणि 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज सकाळपर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज बीएलओला मिळालेले नव्हते. राज्यात एकूण 9,78,54,49 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर 1,07,871 मतदारांचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही.

राज्य सरकारनं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची आज घोषणा केली. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नेमणूक झाली आहे. गेल्या वर्षी गिरीश महाजन यांची नाशिक तर आदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नेमणूक झाली होती, पण महायुतीतल्या पक्षांनी आक्षेप घेतल्यामुळे राज्य सरकारनं या नियुक्तीला स्थगिती दिली होती. त्यानंतर या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद रिक्त होतं. नवोन्मेषावर आधारित सर्वंकष आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्य घडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्सच्या अंतर्गत इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी विभागातल्या बैठकीला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. दूरसंचार मंत्रालयाचे सचिव अमित अग्रवाल यांच्यासह विविध देशांचे मान्यवर या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी विविध देशांच्या दूरसंचार मंत्र्यांच्या संवादाचं आयोजन केलं आहे. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीचं प्रदर्शन या ठिकाणी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या नव्या टीममध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाच्या विविध आघाड्यांच्या नवीन अध्यक्षांचा समावेश आहे. विनोद तावडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी, माजी केंद्रीय मंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. याशिवाय वसुंधरा राजे शिंदे, राम माधव यांच्यासह 13 नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. बीएल संतोष संघटन सचिव म्हणून कायम आहेत. सहसंघटन सरचिटणीसपदी शिवप्रकाश आणि सौदानसिंह कार्यरत राहतील. स्मृती इराणी, विप्लव कुमार देव यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक झाली आहे. अनिल बलून यांची मीडिया संयोजकपदी, दीपक म्हस्के यांची सोशल मीडिया संयोजकपदी तर प्रीती गांधी यांची सोशल मीडिया सहसंयोजकपदी निवड झाली आहे. विविध मोर्चांच्या अध्यक्षपदी युवा मोर्चा अध्यक्षपदी डॉ हेमांग जोशी तर महिला मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी रूपकरे चौधरी यांना देण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आणि विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पुणे आणि परिसर कोंडीमुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी 60,000 कोटी रुपयांचं रस्त्यांचं जाळं उभारणार असल्याचं केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. ते लवळी इथं सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. पुढच्या 2 वर्षात 61,600 कोटी रुपयांचे 4 नवे प्रकल्प सुरू होणार आहेत. त्यात पुणे शिरूर उन्नत मार्ग, हडपसर ते यवत, तळेगाव चाकण शिकारापूर यांचा समावेश आहे. तसंच पुणे ते संभाजीनगरपर्यंत द्रुतगती मार्ग बनवायचा आहे. पुण्याहून संभाजीनगर हे अंतर 2 तासात कापलं गेलं पाहिजे, तिथून नागपूर फक्त 1.5 तासात, हे आपलं स्वप्न आहे असं गडकरी यांनी सांगितलं. पुण्यातल्या एका मिठाईनं 98% अटींची पूर्तता केल्यावरही परवाना निलंबित ठेवल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाला 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. निलंबनाची कारवाई झाल्यानंतर सुमारे 8 लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याचा दावा करत संबंधित दुकानदारानं विभागाच्या कारवाईला आव्हान देत याचिका दाखल केली होती. गडचिरोली कोरची गावात तालुक्यातल्या नागपूर गावानजीकच्या जंगलात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 34 जणांना ताब्यात घेतलं. यावेळी 1.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला. भारत श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिकेत गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात आज 3रा दिवस अखेर भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी मिळाली. आज भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांचे आघाडीचे 5 फलंदाज 90 धावात बाद झाले, मात्र त्यानंतर सोनल दिनुषा आणि नरोशन डिक्वेल्ला यांनी डाव सावरला. त्यांनी 6व्या गड्यासाठी 147 धावांची भागीदारी केली. सोनल दिनुषानं 100 तर निरोशननं 80 धावा केल्या. इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांवर संपला. त्यानंतर पाऊस सुरू झाल्यामुळे भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्या आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठीभेटी. प्रधानमंत्री, अर्थमंत्री, वनमंत्र्यांशी चर्चा. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज सादर करण्याची मुदत संपली, पुढच्या सोमवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडची जबाबदारी भरत गोगावली यांना. ब्रिक्सच्या अंतर्गत आयसीटी समूहाच्या बैठकीला पुण्यात सुरुवात. आणि भारती पवार भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष, विनोद तावडे सरचिटणीस तर पियुष गोयल यांची कोषाध्यक्षपदी नेमणूक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: राज्यस्तरीय माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी ठाणे रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 26 श्रावण शके 1948 म्हणजेच 17 ऑगस्ट 2026. आजच्या माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारणात मी अंकुश जोशी
1: आणि मी भारती कुलकर्णी
0: आपलं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधू भगिनींनो, एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये कामगंध सापळे ही महत्वाची भूमिका निभावतात. कामगंध सापळ्यात अडकलेल्या पतंगांच्या संख्येवरून पिकांमध्ये किडींचा किती प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकतो याचा आगाऊ अंदाज घेऊन योग्य ती उपाययोजना करता येऊ शकते. त्यामुळे योग्य परिस्थितीत कीड नियंत्रण झाल्यामुळं पिकांचं नुकसान टाळता येऊन उत्पादन खर्च कमी करता येतो. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर वळूयात आजच्या मुलाखतींकडे.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला मुलाखत ऐकणार आहोत यशस्वी शेती व्यवसाय व्यवस्थापन या विषयीची. मुलाखत आहे जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी श्रद्धा ढवण ढोरमले यांची. ही मुलाखत घेतली आहे अंकुश जोशी यांनी, ऐकूया. तर
0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आपण जो व्यवसाय करतो किंवा आपलं जे कर्तव्य आहे, आपलं जे काम आहे, त्या कामामध्ये आपण पूर्णपणे समर्पित असणं आवश्यक आहे. आणि जर आपण या कामामध्ये असू, आपल्या व्यवसायामध्ये असू, तर निश्चितच त्या व्यवसायामध्ये त्या कामामध्ये आपल्याला एक माइलस्टोन, आपल्याला एक ध्येय गाठता येतं आणि समाजापुढे आपला एक आदर्श उभा करता येतो. अशा प्रकारच्या विचारांनी किंवा अशा प्रकारच्या आचारांनी जर आपण आपला व्यवसाय करू तर निश्चितच आपल्याला यशस्वीता त्याच्यामध्ये मिळते. या यशस्वीतेला राजमान्यता मिळण्याची सुद्धा खरंतर एक आवश्यकता असते. आणि अशीच राजमान्यता मिळवणाऱ्या यशस्वी दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन करणाऱ्या शेतकरी भगिनी आणि त्याचबरोबर जिजामाता कृषीभूषण पुरस्कार 2023 मानकरी मुक्काम पोस्ट निघोज तालुका पारनेर इथल्या प्रगतिशील शेतकरी भगिनी श्रद्धा सत्यवान ढवण या आज आपल्याबरोबर आहेत. आणि त्यांचा हा शेती प्रवास, शेती

0: उत्कृष्टतेचा प्रवास कसा झाला आहे आणि त्यांचा अनुभव या विषयीचा कसा आहे याच विषयी आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार मॅडम, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार सर.
0: खूप खूप अभिनंदन आपलं सुरुवातीला की आपण जिजामाता कृषीभूषण पुरस्कार 2023 पात्र आहात आणि आपल्याला तो पुरस्कार नुकताच 1 जुलैला माननीय राज्यपालांच्या हस्ते वितरित झालेला आहे आणि या माध्यमातून आपल्या अहिल्यानगरचं नाव पुन्हा एकदा तुम्ही मोठं केलेलं आहे. अभिमानाचा एक तुरा आपल्या नगर जिल्ह्याच्या शिरपेचत आपण रोवलेला आहे. त्यासाठी अहिल्यानगरचे सर्व शेतकरी बांधव आणि आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या वतीने आपलं मनपूर्वक अभिनंदन. आपण एक यशस्वी दुग्ध व्यवसाय तर आपण करतातच आहात, त्यासाठी नुकताच सप्टेंबर 2025 राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार आपल्याला प्राप्त झाला होता. त्याच्यानंतर आता हा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. आपला शेती प्रवास कसा झाला आहे, शेती आपली कशी आहे, किती क्षेत्र आपलं आहे, तर याविषयी आधी आपण शेतकरी बंधूंना सांगूयात.
1: नमस्कार, मी श्रद्धा ढवण ढोरमले. खरं तर पूर्वीपासून मी दूध व्यवसायामध्ये काम करतच आहे, कारण जोपर्यंत लग्न झालं नव्हतं तोपर्यंत वडिलांकडे दूध व्यवसाय आणि लग्न झाल्याच्या नंतर सासरी सर्व वारसा हा शेतीचा, जसं वडिलांचा वारसा आलेला तो दूध व्यवसायाचा आणि इकडे वारसा सगळा शेतीचा. आमच्याकडे जवळपास 35 क्षेत्र आहे, जातेगाव तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी. आणि माझे जे सासरे आहेत, सासू सासरे, ते आताही शेती करतात आणि जे मिस्टर आहेत त्यांचं शिक्षणही शेतीत झालंय आणि शेतीची प्रचंड आवड त्यांना आहे. आणि दूध व्यवसायात मी पहिलीच काम करत होते, नंतर इकडे आल्यानंतर शेतीमध्ये सुद्धा काम करण्याची मला संधी मिळाली आणि तितक्या आत्मीयतेने आणि महत्वाचं म्हणजे अभ्यासपूर्वक आम्ही त्या सगळ्या गोष्टी केल्या सुद्धा.
0: नक्कीच, म्हणजे शेतकरी बंधूंनो आत्मीयतेने आणि अभ्यासपूर्ण त्यांनी ह्याही क्षेत्रामध्ये आपलं योगदान देण्याला सुरुवात केलेली आहे. मॅडम, आपली शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे आपण थोडक्यात सांगूयात आणि आपला हा जो आपण शेती व्यवसाय, आता लग्नानंतर आपण शेती व्यवसायामध्ये आहात, आपला हा शेती व्यवसाय कसा आहे तर याविषयी काय सांगा.
1: माझं MSc फिजिक्सचं शिक्षण पूर्ण झाले आणि त्यानंतर मी म्हणजे सायमल्टेनियसली शिक्षण घेत असतानाच मी दूध व्यवसायामध्ये काम करत होते. आणि लग्न झाल्यानंतर मला आवडेल तुम्हाला अनुभव सांगायला. सगळ्यात पहिलं पीक आम्ही कोणतं मी आणि माझ्या मिस्टरांनी केलं होतं ते म्हणजे मकेचं. आणि त्या भागामध्ये म्हणजे मी बागायती भागामध्ये राहत होते आणि तेव्हा तिकडे मका स्वीट कॉर्न हे पीक खूप कॉमन होतं आणि मला त्याचा अनुभव होता, कारण लहानपणापासून ते पीक आम्ही घ्यायचोच मकेचं. त्यानंतर कोरोनाचा काळ आला. कोरोनाच्या काळामध्ये मजूर मिळत नव्हते, त्यावेळी आमची माहेरी माझ्या सगळ्या चुलत्यांची एक 20-25 क्षेत्र आहे सगळ्यांचं मिळून, तर ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये मी आम्ही सगळी जी भावंड आहेत त्यांनी स्वीटकॉर्न मका लावलेली, तर त्याचा अनुभव आला होता, कारण मजूर मिळत नव्हते. तर संध्याकाळी 4 पुढे जायचं थोडस ऊन उतरल्यानंतर आणि सांगायचं काकी चल मी तुला काम करायला मदत करते, आणि सगळ्या आम्ही मुलांनी ते सगळी मकेचं पीक घेतलं होतं. त्यानंतर लग्न झाल्यावरती मी मिस्टरांना म्हटलं की आपण मका करू स्वीटकॉर्न, कारण जिरायती भागामध्ये शक्यतो मकेसारखं पीक घेतलं जात नाही. तर पहिल्यांदा ज्या भागात किंवा ज्या जी जमीन आम्हाला पाहिजे होती तिथे ऑलरेडी मका होती, जनावरांसाठी केलेली चारा म्हणून, ती आम्ही सगळी कापली एकदा, ती स्टोअर केली. बरं, ते करत असताना ती होती पेरलेली मका साऱ्यांमध्ये. आम्हाला सरीवरती मका लावायची होती एक एक दाना स्वीटकॉर्न. तर आम्हाला अख्ख्या गावामध्ये इव्हन शेजारच्या गावामधून सुद्धा सरी पाडण्यासाठी यंत्र मिळालं नाही. इव्हन आमच्याकडे बाकीची सगळी यंत्र आहेत, म्हणजे जे नाही ते प्रत्येक ट्रॅक्टर पासून प्रत्येक यंत्र आमच्याकडे, फक्त सरी पाडायचं आमच्याकडे यंत्र नव्हतं. आजूबाजूला सगळीकडे विचारलं, आम्हाला भेटलं नाही. शेवटी शेजारच्या गावातून एक शेतकरी होते, त्यांच्याकडे बैलजोडी होती, थोड्याच आमचं क्षेत्र होतं तेवढ्या ह्याच्यासाठी त्यांनी ती सरी आम्हाला पाडून दिली. बरं, जशी ट्रॅक्टरने सरी पाडली जाते यंत्राने, तिचे जरा सरी मोठी पडते, ही खूप छोटी होती, पण आम्ही थोडस ऍडजस्ट करून घेतलं. त्यानंतर आम्ही दोघांनीच त्याच्यामध्ये मका लावली आणि शेवटपर्यंत अगदी खत पाणी सगळ्या गोष्टीचं हे केलं आणि माझ्या चुलत्यांचं स्वीटकॉर्न व्यापारी आहेत त्याचे, त्यांना आम्ही ती मका विकली आणि त्याच्यामध्ये आम्हाला चांगला प्रॉफिट झाला. इव्हन 100% आम्हाला प्रॉफिट झाला, जेवढा आम्ही खर्च केला तेवढाच आम्हाला प्रॉफिट झाला. आणि महत्वाचं म्हणजे ही एक जर्नी होती, आमची सुरुवात होती. पहिलं पीक लग्न झाल्यानंतर माझं ते मकेचं, त्यानंतर मिस्टरांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आधीच आवड, त्याच्यामुळे त्यांचे वेगवेगळे प्रयोग पहिल्यापासूनच सुरू होते. म्हणजे

0: चरी, आंब्याची रोपं, सीताफळाची रोपं, आंब्याच्या रोपांना कलम, ह्या सगळ्या गोष्टींचा वारसा परत मला तिथून मिळाला. मग मी अभ्यास करायला सुरुवात केली. नंतर सगळ्यात जास्त फायदा मला झाला तो म्हणजे पाणी फाउंडेशनचा. ह्याच काळात मी पाणी फाउंडेशनला ऍज अ ट्रेनी म्हणून जायचे आणि माझ्या मिस्टरांचं त्यात शिक्षण असल्यामुळे ते ट्रेनर म्हणून जायचे, कृषी सल्लागार म्हणून ते पाणी फाउंडेशन सोबत त्यांनी काम केलं. तर ह्या ट्रेनिंग दरम्यान, कारण मी शेतीमध्ये त्यापूर्वी लग्नाच्या आधी फार काम केलं नव्हतं, फक्त चारा पिकवणं किंवा दुसऱ्या चुलत्यांना मदत करणं,
1: म्हणजे आपलं दूध

0: काम केलं, तर ह्या ट्रेनिंग दरम्यान, कारण मी शेतीमध्ये त्यापूर्वी लग्नाच्या आधी फार काम केलं नव्हतं, फक्त चारा पिकवणं किंवा दुसऱ्या चुलत्यांना मदत करणं,
1: म्हणजे आपला दूध व्यवसाय,
0: फक्त दूध व्यवसाय असल्यामुळे हे नव्हतं तेवढंच. पण मग नंतर सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, काही एसओपीज आपण फॉलो केल्या पाहिजेत, ह्या सगळ्या मला तिथून मिळाल्या. मग मी प्रयत्न केला आमच्या गावातून गट बनवायचा, त्यांना इन्व्हॉल्व्ह करायचा. खरं तर ते मला जमलं नाही, पण माझ्या शेतीसाठी खूप चांगला डेटा, खूप चांगलं नॉलेज मला त्या माध्यमातून मिळालं. आणि ज्यावेळी मी पुरस्कार भरत होते ना, त्यावेळी मला एक गोष्ट जाणवली की मी जर पाणी फाउंडेशनचा भाग नसते आणि ह्या गोष्टी जर मी माझ्या शेतीमध्ये केल्या नसत्या तर मला हा पुरस्कार कधीच मिळाला नसता. त्यामुळं ते एक श्रेय मी पाणी फाउंडेशनला देऊ इच्छिते.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे विवाहानंतर आपलं शेती क्षेत्राशी, म्हणजे उत्पादन क्षेत्राशी, पिकांच्या उत्पादन क्षेत्राशी थेट नातं आपलं जोडलं गेलं. त्याच्यामध्ये आपण पहिला मक्याचा प्रयोग केला आणि शेतकरी बंधूंना पुन्हा एकदा नोटीस करूयात की आत्मीयता आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव त्याच्यामध्ये असल्यामुळं अनेक अडचणी त्यातल्या त्या सोडवत गेल्या. मग त्यातल्यामध्ये अगदी सरी पाडण्यापासून तर पाणी व्यवस्थापनापर्यंतच्या सगळ्या प्रवासात त्या मका पिकामध्ये पहिला प्रयोग त्यांनी त्यांच्या सासरी केला आणि तो यशस्वी झाला. मॅडम, आता आपण एकात्मिक पद्धतीचा आपण याच्यामध्ये काही अवलंब करतो का आपल्या शेतीमध्ये? आता आपण कशा पद्धतीची ऍग्रिकल्चर प्रॅक्टिस करतात इथे?
0: म्हणजे ज्यावेळी आम्ही पुरस्कारासाठी अर्ज भरत होतो, खूप प्रश्न होते, खूप गोष्टी होते त्याच्यामध्ये, आणि त्याला एक एक दोन दोन मार्क्स करत करत करत करत मग आम्ही त्या ह्याच्यापर्यंत पोहोचलो सगळ्या गोष्टींपर्यंत. मग अगदी बीज प्रक्रिया करण्यापासून, उगवण क्षमता तपासण्यापासून, तिथपासूनच्या सगळ्या गोष्टी होत्या. मग तुम्ही पूरक व्यवसायामध्ये काम करताय का, तुमचं गांडूळ खत आहे का, बायप्रोडक्ट्स काही बनवता का, म्हणजे फक्त दुधाचेच नाही इतर असले तरी चालतील. मग ह्या सगळ्या गोष्टी मला लागू झाल्या. मग शेतीमध्ये आमचं जे आहे, आम्ही कांदा पीक, सोयाबीन सारखं पीक, मुगाचं, त्यानंतर सीताफळ, आवळा, आंबा अशी सगळी आम्ही पिकं घेतो. नंतर आम्ही भोपळा, लाल भोपळा घ्यायला सुद्धा सुरुवात केली. त्यानंतर थोडस पाणी आम्हाला कमी पडायला लागतं, त्यावेळी मग ज्वारी सारखी पिकं. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या शेती थ्रू घेत असतो.
1: नक्की. त्याबरोबर पशुपालन तर आपलं आहेच आहे.
0: हो, पशुपालन तर ते आहेच.
1: म्हणजे शेतकरी बंधूंना अशा प्रकारे, म्हणजे भाजीपाला पिकांपासून भरड धान्यांचा समावेश असेल, कडधान्य पिकं असतील, त्याचबरोबर चारा पिकं असतील, अशा एकूणच आणि त्याच्याबरोबर पशुपालन असेल, अशी वैविध्यपूर्ण मांडणी त्यांनी आपल्या शेती व्यवसायाची केलेली आहे. आता हा जो जिजामाता कृषी भूषण पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे 2023 सालासाठीचा, आता आपण सांगितलं की त्याच्यासाठी अनेक प्रश्नावली एक होती, एक एक प्रश्न अगदी पूर्ण करत करत आपण मेरिट पर्यंत तिथं पोहोचलेला आहात आणि त्यासाठी पात्र झालेला आहात. तरी आपण आपल्या शेतकरी बंधूंना सांगूयात की कुठले कुठले निकष मुख्यत्वे याच्यामध्ये पाहिले जातात, काय अनुभव तुमचा सांगाल?
0: मला ती सगळा पुरस्कार भरत असताना मला एक गोष्ट लक्षात आली की फक्त आपण फक्त शेती करतोय, त्याच्या काही मागे डेटा ठेवत नाहीये, तर आपण ह्या पुरस्कारापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे कसं तुम्हाला सांगते, मी ज्यावेळी तो त्यांची जी प्रश्नावली होती ती बघितली, त्याच्यामध्ये अगदी तुमच्याकडे सोलार आहे का, बायोगॅस आहे का, तुमच्याकडे आझोलाचं काही आहे का, त्यानंतर काही व्हॅल्यू ऍडिशन करताय का, तुम्ही सोशल मीडियाचा वापर करताय का, तुमची रेडिओला एखादी मुलाखत झाली का, त्याच्यासाठी सुद्धा मार्क्स होते, तुम्ही उगवण क्षमता चेक करता का, कुठून औषधं खरेदी करता, कशी करता, तर त्या सगळ्या पावत्या आम्हाला तिथे जोडाव्या लागल्या. अजून बऱ्याचशा गोष्टी होत्या. त्यानंतर सगळ्यात आधी तालुका आणि जिल्हास्तरीय एक टीम येते, ती क्रॉस चेक करते यांनी भरलेल्या सगळ्या बाबी खऱ्या आहेत का, त्याच्यानंतर ते मार्क्स देतात. त्यानंतर विभागीय एक टीम येते, ती पुन्हा एकदा क्रॉस व्हेरीफाय करते. त्यानंतर राज्यस्तरीय टीम येते. अशा तीन वेळा पडताळणी करूनच मग त्या सगळ्या गोष्टी फायनल झाल्या. आणि ही लेंदी प्रोसेस आहे. म्हणजे 2023 चा पुरस्कार होता, 2024 मध्ये मी त्याला ऍप्लिकेशन केलं आणि 2025 पर्यंत त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन चालू होतं,
1: स्क्रुटिनी चालू होतं.
0: येस, की हा हे करतायत का, असंच आहे का, सगळी रियालिटी अशी का. आणि महत्वाचं म्हणजे हा सगळा डेटा मी पूर्वी स्टोअर करून पण ठेवला होता, फोटोज होते त्याचे, सगळ्या गोष्टी होत्या, आणि ते त्याची मग मला मदत झाली. त्यानंतर एक मोठं बुकलेट बनवावं लागतं. सबमिट करतो तसे जवळपास 3-4 कॉपी मी तयार करून ठेवल्या, त्या मी चांगल्या पेपर मधल्या आणि ते मी सबमिट केल्या. आणि मग त्या प्रत्येक डिपार्टमेंटला जात जात मध्ये सगळं व्हेरीफाय करतात. बरं, ते करण्यासाठी मला जवळपास 8,000 रुपये खर्च आला. कशासाठी? ते बुकलेट बनवण्यासाठी की मी काय काय करते. आणि खर तर एवढ्या चाचण्यांमधून ज्यावेळी आपण जातो, एवढे जण आपली पडताळणी करतात, एवढे अधिकारी, त्यानंतर मिळालेला पुरस्कार म्हणजे खरंच आपल्याला आपल्यावर

0: फील होतं की तितकी जेन्युइनिटी आपल्यामध्ये आहे. त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि इतर अनेक छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्याच्यासाठी मार्क्स होते. सेम राष्ट्रीय गोपाल रत्नसाठी सुद्धा अशा सगळ्या गोष्टी होत्या, फक्त ते फोकस्ड होतं दूध व्यवसायाशी आणि हे फोकस्ड होतं जराशी शेती आणि पूरक व्यवसायांशी. खूप वेगवेगळे प्रयोग ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आय थिंक फक्त प्रयोग नाही आधुनिक प्रयोग आणि अभ्यासपूर्वक ज्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करतो त्याचा ह्या पुरस्कारासाठी खूप फायदा होतो. आणि महत्वाचं हा डेटा मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. फक्त करतोय म्हणून आपल्याला कोणीच व्हॅलिडिटी देणार नाही, त्यांना आपल्याला काहीतरी प्रूफही द्यावा लागतो.
1: नक्की. आणि खरंच शेतकरी बंधूंनो आपण जे यशस्वी प्रयोग करतो जर आपण ह्याची कुठं नोंद ठेवत नाही किंवा ह्याची मांडणी आपल्याकडे व्यवस्थितपणे नसते आणि निश्चितच या व्यवस्थितपणाच्या बाबीच आपल्याला यशस्वी उद्योजक खऱ्या अर्थाने करतात आणि याला राजमान्यता सुद्धा मिळवून देतात. एकूणच हेच आपल्याला श्रद्धाताईंच्या सांगण्यातून आपल्याला लक्षात येते. मॅडम, अनेक शेतकरी बांधव आपल्या आपल्या पद्धतीने प्रयोग करतात आणि त्यांचा शेती व्यवसाय करतात, तुमच्याही अनुभवामध्ये असे आलेले असतील. आपल्या शब्दामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना काय मार्गदर्शन कराल, काय थोडक्यात त्यांना सांगाल?
0: जसं मी सांगितलं की ज्यावेळी कोणतीही आपण गोष्ट करतो नवीन असो जुनी असो किंवा त्याचा डेटा मेंटेन करा. महत्वाचं म्हणजे नवीन नवीन गोष्टींचं अडॉप्शन करा, कारण आम्ही ज्या गोष्टी बघतोय
1: आज करायला घाबरू.
0: येस येस, 100% प्रयोग करायला घाबरू नका आणि जेन्युइन काम असू द्या, कारण ते खूप गरजेचं आहे. आणि अभ्यास खूप महत्वाचा आहे सर, का माहिती का? कारण पारंपरिक पद्धतीने आपण करत आलोय ते इथून पुढेही करत राहणारे, पण ह्याला कुणी करतायत करतायत कुणी मान्यता देणार नाहीये. त्यामुळे जे नवीन प्रयोग होत आहेत, बाकीचे शेतकरी काय करतायत, आधुनिक काय पद्धती येत आहेत, तर त्याचं अडॉप्शन जर झालं, ते अभ्यासपूर्वक झालं तर खूप त्याचा फायदा होतो. तर ह्या गोष्टी अडॉप्ट व्हायला पाहिजे शेती आणि दूध व्यवसायामध्ये किंवा इतर कोणत्याही व्यवसायामध्ये, आणि तेच आपल्याला जास्त दिवस या गोष्टीमध्ये टिकून ठेवणार आहे.
1: शेतकरी बंधूंनो खरंच आज पुन्हा एकदा एक अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे. एक म्हणजे आपली शेतीविषयीची आत्मीयता आणि अभ्यास, या दोन्ही गोष्टी आपल्याला या आपल्या शेती व्यवसायामध्ये आणायच्या आहेत. याची व्यवस्थित पद्धतशीर मांडणी करणं आणि याला राजमान्यता मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करणं हे एक यामागचं एक महत्वाचा आपला उद्देश असला पाहिजे. अशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. आज आपल्याला आपलं यशस्वी दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन आणि शेती व्यवसायामध्ये जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी भगिनी श्रद्धा सत्यवान ढवण यांनी आज आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्याला जर याविषयीचं त्यांचा अनुभव काही जाणून घ्यायचा असेल, त्यांचं मार्गदर्शन पुन्हा आपल्याला काही हवं असेल, तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 82087222332. पुन्हा एकदा 82087222332. ढवण मॅडम, आज आपण इथे आलात आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि शेतकरी बंधूंना आपल्या अनुभवातून आपण जे मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी भगिनी श्रद्धा ढवण ढोरमले यांची यशस्वी शेती व्यवसाय व्यवस्थापन याविषयीची मुलाखत ऐकली. ही मुलाखत घेतली होती अंकुश जोशी यांनी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतरची मुलाखत ऐकणार आहोत बांबू शेती प्रकल्प या विषयी. मुलाखत आहे
2: मुक्काम पोस्ट तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर इथल्या लोकपंचायत या सामाजिक संस्थेचे विश्वस्त तसंच प्रकल्प समन्वयक हनुमंत रामचंद्र उबाळे यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण बांबू प्रकल्प या विषयावर बोलणार आहोत. अकोला या ठिकाणचे लोकपंचायतचे विश्वस्त हनुमंत रामचंद्र उबाळे सर यांच्याशी. सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्प आहेत आणि या प्रकल्पांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं काम चाललेलं आहे. उत्पादक शेतकरी तिथपर्यंत पोहोचले की मग त्यांचा जो उत्पादन आहे, त्यांचा जो माल आहे, त्याला ग्राहक मिळतो आहे आणि त्या याच्यासाठीच समाज सेवेचं काम उबाळे सरांच्या माध्यमातून सुरू आहे. सर, हा बांबू प्रकल्प काय आहे, कशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या साठी आर्थिक दृष्ट्या योगदान देतो आहे याविषयी सांग.
4: प्रामुख्याने लोकपंचायत संस्था अकोले तालुक्यातल्या आदिवासी भागामध्ये जो आपला कळसुबाई हरिचंद्र गडाचा अभयारण्याचा परिसर

0: त्या भागातल्या आदिवासी शेतकऱ्यांना उपजीविकेचे काही साधन निर्माण व्हावी हा एक आमचा प्रयत्न आहे. आणि हाही प्रयत्न आहे की शासनाच्या ज्या काही विविध कायदे योजना आहेत तर त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने झाली तर त्यांचं जीवन सुकर होऊ शकतं. म्हणून आम्ही वन हक्क कायद्यावर पण भर दिला होता आणि सामूहिक वन हक्काचं क्षेत्र गावांना मिळावं यासाठी प्रयत्न केला होता. तर त्या आमच्या प्रयत्नातून 20 गावांना 4078 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र मिळालं. तसंच खाजगी क्षेत्र जे लोकांचं आहे तिथं आम्ही प्रयत्न असं करतो की त्यांनी बांबू लागवड तिथे करावी. मग 2020, 2021, 2022 या 3 वर्षामध्ये जवळपास 103 हेक्टरवर खाजगी क्षेत्रावर 42,500 बांबू बेटाची लागवड झाली. आणि हा उद्देश आहे की एक बांबूचं झाड दरवर्षी किमान एका बेटाला 10 बांबू नवीन येत असतात. मग त्या शेतकऱ्यांनी ते जर बांबू विकले तर त्याच्यापासून त्याला उत्पन्नाचा स्रोत सुरू होईल. पण ही एक कोंडी आहे बांबूच्या संदर्भातली की ग्राहक कुठे, कोण घेणार, कसे घेणार हाही शेतकऱ्यांना प्रश्न आहे. मग आमच्या लक्षात आलं की यावर्षी आम्ही असा प्रयत्न केला की आपणच लोकपंचायतच्या मार्फत एक सामाजिक उपक्रम म्हणून कळसुबाई बांबू खरेदी विक्री केंद्राची सुरुवात अकोले तालुक्यातल्या राजूर हे जे गाव आहे, जे आदिवासी भागातलं बाजारपेठेचं गाव आहे, तिथं आम्ही सुरू केला. मग तिथं आम्ही असा विचार केला की आम्ही शेतकऱ्यांचा सर्वे केला की अशी बांबू जुनी बांबूची बेटं कुणाकडे उपलब्ध आहेत की ज्याच्याकडे 5 बेटे 10 बेटे आहेत. तर आमच्या लक्षात आलं की जवळपास अशी 150 पेक्षा जास्त लोक आहेत आणि त्यांच्याकडे 713 बांबूची बेटं आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मानगा आहे, मानवेल आहे, लोकल होड्या बांबू आहे की जो अतिशय भरीव आणि ताकदवान बांबू आहे तो बांबू आहे, आणि कटांग पण आहे. असे 3-4 प्रजातीचे आम्हाला जास्त बांबू ह्या 713 बेटांमध्ये सापडले. मग आम्ही विचार केला की आपण यावर्षी अशा पद्धतीने सुरू करू की शेतकऱ्यांना बांबू काठी लागते, विशेषतः टोमॅटो, द्राक्षे, डाळिंब, चवळी अशी जी काही वेगळी पिकं आहेत त्या पिकांसाठी सपोर्टला बांबूची काठी लागते. 5 फुटे लागते, 7 फुटे लागते, 8 फुटे लागते. म्हणून आम्ही बांबू काठी विक्रीच्या दृष्टिकोनातून नियोजन केलं आणि कळसुबाई बांबू खरेदी विक्री केंद्रावर आम्ही स्थापना केली. आणि त्याच्यामध्ये मग या सगळ्या परिसरात जाऊन म्हणजे ही बेटं खरं तर लोकांची 10-15 वर्षापासूनची जुनी आणि दुर्दैवाने 10-15 वर्षात त्यांनी त्याच्यापासून एकदा पण उत्पन्न घेतलेलं नाही. कारण प्रश्न असे की बांबू तोडायचा कसा, परत मॅच्युअर बांबू जो आहे परिपक्व बांबू तो ओळखायचा कसा, आणि ही सगळी काही माहिती पण त्यांच्याकडे नव्हती. आम्ही मग याची प्रशिक्षणं दिली, बांबू तोडण्याच्या संदर्भात प्रशिक्षण दिलं. या क्षेत्रातले एक साळुंके नावाचे मोठे तज्ज्ञ व्यक्ती त्यांना आम्ही बोलवलं, त्यांनी हे केलं. दुसरं महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनचे व्ही गिरिराज सर आहेत, रिटायर्ड आय एस ऑफिसर, आणि माननीय भास्करराव पवार हे रिटायर्ड DFO आहेत, त्यांचं पण आम्हाला याच्यात मार्गदर्शन मिळालं. आणि त्याच्यातून आम्ही मग ही बांबू तोडण्याच्या संदर्भातली प्रशिक्षणं घेतली, काही बांबू तोडणारे लोक तयार केले आणि मग आम्ही या कामाला सुरुवात केली. आता बांबू बेटामध्ये आपण ज्यावेळेस नॉर्मली जातो तर आपल्याला असं वाटतं की सगळ्यात जो उंच बांबू आहे आणि जो जाड आहे तो कदाचित मॅच्युअर बांबू आहे, तो मॅच्युअर नसतो, खरं तर तो 1 वर्षाचा असतो. पण बेटामध्ये त्याची उंची सगळ्यात जास्त होती जो नवीन कोंब येत होतो. आणि मग जास्त तो पक्व बांबू जो कलर कोडिंगने कसा ओळखायचा याच्या संदर्भातलं पण काही मार्गदर्शन आम्ही केलं. आणि आमच्या असं लक्षात आलं की आमच्या भागातला अकोले तालुक्यातल्या कळसुबाई हरिचंद्रगड परिसरातला होड्या बांबू जो आहे तो सगळ्यात मजबूत आणि ताकदवान आहे, म्हणून आम्ही त्याच्यावर जास्त भर दिला. कारण तो भरीव पण असतो, व्हरायटी पण खूप छान आहे आणि काठी पण त्याची मजबूत आहे, आणि शेतकऱ्यांनी त्याने प्रेफरन्स दिला. तर आमच्या पुढे हाही प्रश्न होता की शेतकरी याला भाव देतील की नाही देतील. पण आमच्या लक्षात आलं की ज्यावेळेस अकोले म्हणजे आमचं बांबू बेट डेपो सोडून इतर ठिकाणचे बांबू काठीन याच्यामध्ये फरक जाणवला त्यांना, कारण याच्यात ताकदवान बांबू आहे. मग आम्हाला अपेक्षित भाव पण मिळाला आणि जेणेकरून आम्ही जवळपास 8 ते 10 हजार बांबू काठी आमच्या केंद्रामार्फत विकली. आणि हा हे आमचं जे उद्दिष्ट होतं मुख्यतः की शेतकऱ्यांना हे दाखवणं की अरे हे बांबू तोडला जाऊ शकतो, व्यवस्थित हार्वेस्ट केला जाऊ शकतो आणि त्याची विक्री होऊ शकते. आता याच वर्षी असं झालं की काही शेतकरी आमच्या संगमनेर किंवा इतर परिसरातले काही डायरेक्ट यांचे शेतकऱ्यांशी पण अप्रोच झाले अकोले तालुक्यातल्या, आणि त्यांनी पण त्यांच्याकडून बांबू खरेदी केला. म्हणजे जेणेकरून 10-15 वर्षापासून ज्या बांबू बेटांची कधीच खरेदी विक्री नाही झाली ती एक सुरू झालेली. आणि मला वाटतं बांबूचा रोजगार, व्यापार, शेतकऱ्यांना उत्पन्नात त्याच्यात नक्कीच चांगली भर होईल, भर पडेल आणि एक साईड उत्पन्न चालू होईल या दृष्टीकोनातून प्रयत्न चालू.
1: म्हणजे ज्या शेतकरी बांधव

0: इकडं बांबू तसाच होता, ते बांबूचं बेट तशाच पद्धतीनं होतं, वाढलेलं नव्हतं, कारण नवीन कोंब येण्यासाठी जुने बांबू काढले गेले पाहिजे, तर त्यामुळे ते तसेच बांबू होते. आता तुम्ही याची विक्री शेतकरी बांधवांना करून दिली आहे, त्या माध्यमातून त्यांना पैसाही मिळाला आणि त्यासोबतच ते वर्षभरामध्ये आणखी काही एका बेटाला जे काही बांबू आले ते पक्व पण होतील आणि त्याची विक्री सुद्धा होऊ शकते. मग आता व्यापारी दृष्ट्या या बांबूच्या शेतीकडे बघता येऊ शकतं का आणि त्या दृष्टीने तसं मार्गदर्शन करून त्यापासून जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल का, काय वाटतंय तुम्हाला?
1: नाही, नक्कीच मला वाटतं की व्यापारी दृष्टिकोनातून याचा विचार केला जाऊ शकतो, कारण आम्ही मध्यंतरी नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामधले 4-5 तालुक्यात सर्वे पण केला होता. तर लक्षात असं येतंय की आपल्या जिल्ह्यामध्ये जो बांबू डेपोला खरेदी विक्रीसाठी येतोय तो सगळा बांबू अहमदनगर जिल्ह्याच्या बाहेरचा आहे, विशेषतः विदर्भातला आहे, कोकणातला आहे, सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी त्या पट्ट्यातला, इकडे चंद्रपूर आणि तिकडचा आहे, किंवा गुजरात भागातला येतोय. याचा अर्थ आपल्याकडं बांबूला डिमांड आहे, कारण आपल्याकडं डाळिंब क्षेत्र आहे, द्राक्षाचं क्षेत्र आहे, शेतीचं बागायत क्षेत्र ज्या भागात आहे तिथं बांबूची शेतीसाठीची रिक्वायरमेंट मोठ्या प्रमाणावर आहे. आणि म्हणून मला वाटतं की बांबूचं मार्केट आपल्याकडंच आहे, तर जी लागवड होऊ शकते ती सगळी लागवड मला वाटतं आपल्याच परिसरात होऊ शकते. म्हणजे विशेषतः आम्हाला तर आता आमच्याकडे संगमनेरमध्ये पूर्वी डाळिंबाचं क्षेत्र खूप होतं, मध्यंतरी तेलाचा प्रादुर्भाव झाला आणि डाळिंब क्षेत्र कमी झालं, पण तो काळ आता 3-4 वर्षात संपलेला आहे. आता लोक पुन्हा डाळिंब शेतीकडे वळत आहेत आणि मला वाटतं डाळिंब शेती संगमनेर किंवा अकोल्यातल्या बागायत क्षेत्रात वाढली की इथं ह्या भागातलं डिमांड वाढणार आहे, कारण आपल्याकडे पहिली गरज बांबूचा म्हणजे शेतीसाठीचा बांबू आपल्या जिल्ह्याला जेवढा लागतो तेवढा उत्पादित होत नाही, त्याच्यामुळं आपलं मार्केट आपल्याकडे होऊ शकतं. मात्र एक आहे की कुठली व्हरायटी लावावी नाही लावावी याच्याबद्दल शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे. जसं मानगा, मानवेल, होड्या आपल्या लोकल भागातला बांबू आहे तो बांबू काठीसाठी चालतो, बालकोवा किंवा इमारतीसाठी लागणारा बांबू तो वेगळा आहे, ही थोडीशी माहिती आपल्याला घेतली. जे कन्स्ट्रक्शन मध्ये पण पुढच्या काळात मला वाटतं जास्त प्रमाणात बांबू लावू शकतो संगमनेर, आणि काही परिसरात असे प्रयोग झालेले आहेत. एक प्रवीण मित्र आहे, त्यांनी त्यांच्या घरात बांबूचा स्लॅब टाकलेला आहे. रायतेवाडीला एक मांडेकर नावाचे शेतकरी, त्यांनी पण स्लॅबमध्ये बांबूचा वापर केलाय पूर्णतः स्टील रिप्लेस करून पूर्णतः. तर मला वाटतं ती जी काही ट्रीटमेंट केलेला बांबू आहे तो पण पुढच्या काळात मागणी जास्त वाढू शकते. आणि त्याचबरोबर आदिवासी भागात आम्ही हा पण प्रयत्न करतो की आदिवासी भागातले कारागीर जे आहेत बांबू कारागीर ते वेगवेगळ्या बांबूच्या वस्तू बनवतात, पाट्या, टोपल्या, शोभेच्या वस्तू, तर ह्या वस्तूंना पण पुढच्या काळात खूप सारी डिमांड असणार आहे. आणि लोकपंचायत किंवा आपण सगळ्यांचा उद्देश हाच आहे की पर्यावरणपूरक वस्तू बाजारात जास्त जास्त याव्यात आणि प्लास्टिक रिप्लेस व्हावं. तर मला वाटतं बांबूची जेवढी वाढ होईल तेवढी प्लास्टिक रिप्लेस होईल आणि सुदैवानं याच्यामध्ये खूप सारे लोक काम करतायत आणि त्याच्यातून खूप चांगले चांगले गोष्टी घडतात. जसं बांबूचा ब्रश खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशात विकला जातोय, तसंच बांबूचे कपडे पण मार्केटमध्ये आलेले आहेत, म्हणजे बांबूची ज्वेलरी पण खूप मोठ्या प्रमाणात येते. तर हा विकास होईल, तसं इथेनॉलचे प्लांट पण कदाचित पुढच्या काळात चांगल्या प्रमाणात होऊ शकतात, त्यामुळे तो बांबूला चांगली मागणी राहील. फक्त शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करताना आपण कुठली व्हरायटी लावायची आणि काय उपयोगासाठी लावायची हे आपलं आधी थोडंसं निश्चित असलं की चांगलं राहील. पण मी सध्याच्या प्राथमिक अवस्थेत हे सजेस्ट करेल की शेतकऱ्यांनी बांबू काठीसाठी जो बांबू लागतो आपल्याला तो लावा, कारण आपल्या जिल्ह्याला जेवढा बांबू लागतो तर तेवढी बांबूचं उत्पादन आपल्या जिल्ह्यात होत नाही, कारण सगळा तो बाहेरून येतोय.
0: म्हणजे बांबू शेती एक महत्वाची आहे आणि बांबू प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्ही काम करत आहात. शेतकरी बंधू भगिनींनो, अकोल्याच्या लोकपंचायतचे विश्वस्त हनुमंत रामचंद्र उबाळे साहेब आपल्याशी बोलले बांबू प्रकल्पासंदर्भात. तुम्हाला त्यांच्याशी काही बोलायचं असेल आणि बांबू शेतीविषयी या प्रकल्पाविषयी समजून घ्यायचं असेल तर त्यांचा मोबाईल नंबर आहे 99-75-52-34-03. उबाळे साहेब, आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
1: धन्यवाद आकाशवाणीला, किरण हा विषय त्यांनी सर्व लोकांपर्यंत पोहोचवला, धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, बांबू शेती प्रकल्प याविषयी मुक्काम पोस्ट तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर इथल्या लोकपंचायत या सामाजिक संस्थेचे विश्वस्त तसंच प्रकल्प समन्वयक हनुमंत रामचंद्र उबाळे यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझावर माझशिवार या राज्यस्तरीय प्रसारणातून मी अंकुश जोशी
2: आणि मी भारती कुलकर्णी
3: आपला इथेच निरोप घेतो. पुन्हा भेटूया आधुनिक शेती.

0: विषयीच्या मुलाखती घेऊन. तोपर्यंत
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. ही आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात माझा आवार माझा शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारण या कार्यक्रमाचे सदरकर्ते रोशन जाधव। रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत।
1: भरधाव वेगात वाहन चालवाल,
2: लाख मोलाचा जीव गमवाल,
1: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
2: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
2: अवजड सामान वाहू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
2: वाहन चालवताना अतिभार नको,
1: उगास जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
2: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
1: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
2: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
1: ऑब्झर्व सेफ्टी एव्हरी डे,
2: सेफ्टी हॅज नो हॉलिडे,
1: स्पीड थ्रिल्स बट इट किल्स,
2: एक्सीडेंट ब्रिंग्स टीयर्स, सेफ्टी ब्रिंग्स चीयर्स।
1: Your first mistake
2: could be your last mistake. If you are looking survival,
1: don't believe in last arrival.
2: वाहन भरधाव चालवू नका, जीवावर उदार होऊ नका,
1: वाहन बेफाम चालवू नका, आपणहून मृत्यूला बोलवू नका।
2: सायकल स्वारांनो जरा सांभाळून सायकल चालवा नियम पाळून,
1: वाहतुकीचे काटेकोर पाळा नियम, नाहीतर रस्त्यावर भेटेल यम।
2: थोडं थांबा, दोन्हीकडे पहा, झेब्रा क्रॉसिंग लक्षात ठेवा।
1: तुमच्या सुरक्षेची निश्चित हमी, वाहनावर हेल्मेट वापरा नेहमी,
2: हेल्मेटचा वापर टाळू नका, जीवाशी खेळ करू नका।

0: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठी भेटी। प्रधानमंत्री अर्थमंत्री वनमंत्र्यांशी चर्चा। बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये 14 भाविकांचा मृत्यू। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राम माधव, स्मृती इराणी, भारती पवार, विनोद तावडे, पियुष गोयल यांच्यावर विविध जबाबदाऱ्या। आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताकडे 178 धावांची आघाडी। राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत आज गाठीभेटी घेतल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनी राज्यातली विविध विकास कामं, प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबद्दल सविस्तर चर्चा केली। महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसंच उत्तन विरार कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली।
1: दिल्ली नागपूर कॉरिडॉर आहे त्याच्यावर एक औद्योगिक वसाहत तयार करण्या संदर्भात केंद्राने सांगितलं होतं, तर सावनेरला त्याकरता 6000 एकर जागा आपण जी आहे ती अक्वायर करतोय।
0: मुख्यमंत्र्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली। उत्तन विरार सी लिंक मार्गासाठी जायका मार्फत आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून परवानगी मिळावी अशी विनंती या बैठकीत केल्याचं फडणवीस यांनी भेटीनंतर वार्ताहरांना सांगितलं। सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी राजका मार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं सादर केला आहे। जायका सोबत आणखी एखाद्या बहुपक्षीय वित्तीय संस्थेला सहभागी करून संपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक निधी उभारता येईल का असा पर्याय अर्थमंत्र्यांनी सुचवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्यासोबतच्या भेटीत विविध पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरींचा आढावा घेण्यात आला। या मंजुरींमुळे विकास कामांना विलंब होऊ नये यासाठी त्यांचा जलद गतीनं निपटारा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली। देशातला बेरोजगारीचा दर जुलै महिन्यात 5.1% इतका होता। जूनमध्ये हा दर 5.5% होता अशी माहिती केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं दिली आहे। ग्रामीण भागात हा दर 4.5% तर शहरी भागात 7.5% आहे। महिलांमध्ये हे प्रमाण सुमारे 5.5% आणि पुरुषांमध्ये 5% इतकं आहे। बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यातल्या अशोकधाम मंदिर मार्गावर आज झालेल्या चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला तर 10 पेक्षा जास्त भाविक जखमी झाले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे। मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले। श्रावणी सोमवारच्या निमित्तानं इथल्या तारापीठ मंदिरात आलेले अनेक भाविक या हॉटेलमध्ये मुक्कामाला उतरले होते। देशभरातल्या दिव्यांग व्यक्तींनाही आस्वाद घेता येईल अशा रीतीनं चित्रपटांची निर्मिती करण्याचं आवाहन आज दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ तसंच चित्रपट निर्मात्यांना केलं। याबाबत जे काही करता येईल त्याबाबत येत्या 2 आठवड्यात निर्णय घ्यावा असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं एका याचिकेची सुनावणी करताना दिले। अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी विशेष तपास पथकानं चौकशी जलद पूर्ण करून तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले। या प्रकरणातल्या तपासाच्या प्रगतीबाबतचा अहवाल बंद लखोट्यात सादर करावा असे निर्देशही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागशी आणि व्ही मोहना यांच्या पीठानं दिले आहेत। हा अहवाल सर्वप्रथम आपण पाहू, त्यानंतर तो सर्व पक्षकारांना उपलब्ध करून द्यायचा किंवा नाही याचा निर्णय घेण्यात येईल असंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं। तपासाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्यात पारदर्शकता आणण्यासाठी विविध याचिकाकर्त्यांनी केलेल्या सूचनांचा वस्तुनिष्ठपणे विचार करावा अशा सूचनाही यावेळी न्यायालयानं विशेष तपास पथकाला दिल्या। कर्नाटक राज्य सरकारनं कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशांचं पालन करावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे।

तामिळनाडू करता 12,000 क्युसेक्स पाणी सोडण्याचे निर्देश प्राधिकरणानं कर्नाटकला दिले आहेत, मात्र त्याचं पालन झालं नसल्याचा आरोप तामिळनाडूनं दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. 22 ऑक्टोबरपर्यंत हे आक्षेप निकाली काढले जातील आणि 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज सकाळपर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज BLO ला मिळालेले नव्हते. राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर 1,07,871 मतदारांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या नव्या टीममध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाच्या विविध आघाड्यांच्या नवीन अध्यक्षांचा समावेश आहे. विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी, माजी केंद्रीय मंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय वसुंधरा राजे सिंधिया, राम माधव यांच्यासह 13 नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. BL संतोष संघटन सरचिटणीस म्हणून कायम आहेत. सहसंघटन सरचिटणीसपदी शिवप्रकाश आणि सौदान सिंह कार्यरत राहतील. स्मृती इराणी, विप्लम कुमार देव यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक झाली आहे. अनिल बलुनी यांची मीडिया संयोजकपदी, दीपक मस्के यांची सोशल मीडिया संयोजकपदी, तर प्रीती गांधी यांची सोशल मीडिया सहसंयोजकपदी निवड झाली आहे. विविध मोर्चांच्या अध्यक्षपदी युवा मोर्चा अध्यक्षपदी डॉक्टर हेमांग जोशी, तर महिला मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी रूपकुमारी चौधरी यांना देण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आणि विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिकेत ग्वाल इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात आज तिसऱ्या दिवसाखेर भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी मिळाली आहे. आज भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांच्या आघाडीचे 5 फलंदाज केवळ 90 धावात बाद झाले, मात्र त्यानंतर सोनल दिनुषा आणि निरोशन डिक्वेल्ला यांनी डाव सावरला. त्यांनी 6व्या गड्यासाठी 147 धावांची भागीदारी केली. सोनल दिनुषानं 100 तर निरोशननं 80 धावा केल्या. इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांवर संपला. त्यानंतर पाऊस सुरू झाल्यानं भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे. तिनं आज आयर्लंडच्या सोफिया नोबलचा 21-7, 21-11 असा सहज पराभव केला. महिला दुहेरीतही भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. या भारतीय जोडीनं स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिक्स यांचा 21-9, 21-13 असा पराभव केला. त्याआधी पुरुष दुहेरीत MR अर्जुन आणि हरिहरन अमसा करुणन या जोडीनं दुसऱ्या फेरीत धडक मारली. दुसऱ्या गेममध्ये ही जोडी 6-4 अशी आघाडीवर असतानाच त्यांचे प्रतिस्पर्धी आयर्लंडचे स्कॉट गिल्डिया आणि पॉल रेनॉल्ड्स यांना दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडावा लागला. अर्जुन आणि अमसा करुणन यांनी पहिला गेम 21-16 असा जिंकला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठीभेटी. प्रधानमंत्री, अर्थमंत्री, वनमंत्र्यांशी चर्चा. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये 14 भाविकांचा मृत्यू. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राम माधव, स्मृती इराणी, भारती पवार, विनोद तावडे, पियुष गोयल यांच्यावर विविध जबाबदाऱ्या. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताकडे 178